प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 27 आषाढ शके 1948 अर्थात 18 जुलै 2026. श्रोत्या सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रसारण सेवेला आता सुरुवात करत आहोत मंगलवाद्यानं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनईवादन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

FM बँड 103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केले आहेत आकाशवाणीचं सातारा केंद्र. श्रोत्यांनो, सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चिंतन हे सदर. लेखन केले अनिल पानसे यांनी.

0: श्रोते हो नमस्कार. सर्व मी सर्वगतू सर्वाती तू मी सर्व मी. या जगात जे काही दृश्य अदृश्य आहे ते सगळे म्हणजे सर्व. सजीव निर्जीव साऱ्याच गोष्टी यात येतात. विष्णू सहस्रनामातही सर्व हे एक नाम येते, सर्वशर्व शिवस्थाणू. सर्व व्यापकत्व दर्शवणारे नाम हे सर्व दृश्य विश्व मीच आहे. त्याचवेळी मी सर्वगतही आहे. कोणत्याही सीमेत न अडकता सर्वत्र सर्व कणाकणात भरून असणारा तो सर्वगत, सर्वत्र जाणारा तोच सर्व आहे आणि तोच सर्वांना व्यापूनही आहे. व्याप्य तोच, व्यापकही तोच, कसल्या भेदाला वावच नाही. सर्वस्यचा अहम हृदी संनिविष्ट, प्रत्येक जीवमात्राच्या अंतकरणात तो वास करतो. पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे, केवढं व्यापकत्व. आणि आम्ही दिवसेंदिवस अधिकाधिक संकुचित बनत चाललोय. प्रत्येकाचं स्वातंत्र्य, प्रत्येकाची स्पेस असं म्हणत अतिस्वकेंद्रित होऊन छोट्या छोट्या तडजोडींनाही नकार देतोय. वसुधैव कुटुंबकम ही खरं तर आमची संस्कृती. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. पण आता आपली कुटुंब एकत्र ठेवतानाही जड जाते. नोकरी व्यवसाय यांच्या सोयीसाठी म्हणून विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारली. पण नात्यातही दुरावा येत, नातीही कधी विभक्त होत गेली कळलंच नाही. एक तीळ सात जणांनी वाटून खावा म्हणणारे आम्ही, पण आता आमच्या नवीन पिढीतील छोट्या मुलांना स्वतःची कोणतीही गोष्ट शेअर करण्याची संकल्पनाच माहीत नाही. व्यवहार म्हणून लहान मुलांना आपल्या वस्तू नीट सांभाळण्याचे शिक्षण देणे गरजेचेच. मात्र एखादा छोटा मुलगा शाळेतून आल्यावर सांगू लागला की आज वर्गातील गरीब मित्राकडे पेन्सिल नव्हती म्हणून माझ्याकडची जादाची पेन्सिल मी त्याला दिली, तर आपली पालक म्हणून प्रतिक्रिया काय असते? आम्ही त्याला शाबासकी देतो की रागावतो? तेही अशा अनेक पेन्सिल्स घेण्याची ऐपत असताना. पहावे आपणासी आपण. अशा छोट्या छोट्या प्रसंगातूनच मुलांचे चारित्र्य घडत असते. भौतिक सुखांच्या मागे लागताना मूल्य विसरली जाऊ लागलीत. त्यामुळे समाजात जिकडे तिकडे अशांती, कलह, नैराश्य, नियोजित पतीचा जीव सहजपणे घेतला जातोय. तेव्हा भगवंताच्या व्यापकत्वातून आम्ही थोडे मनाचे व्यापकपण शिकणे ही काळाची गरज आहे. तो सर्व व सर्वगत असूनही सर्वातीत देखील आहे. स्थलकालादी सर्व सीमांच्या मर्यादांच्या पलीकडे तो आहे. सृष्टीच्या अगदी कणाकणात असूनही तो कशातच नाही, कशातच गुंतलेला नाही, पूर्ण अलिप्त. आकाशात ढग येतात, वारा वाहतो, पण आकाश सर्वांपासून अलिप्त असते. तसा भगवंत सर्वात असूनही अलिप्त. आपल्यासारख्या प्रापंचिकांना किती घेण्यासारखं आहे ना हे. प्रपंचात राहायचं, सर्व कर्तव्य तर करायची पण आसक्ती ठेवायची नाही. मुलांवर प्रेम आहे आणि त्यांचं संगोपन करणं कर्तव्य आहे तर ते मनापासून करायचं. पण पुढे मुलांनी म्हातारपणी विचारावं, आपलं करावं ही अपेक्षा म्हणजे ममत्व, आसक्ती, असं गोंदवलेकर महाराज सांगत. ते म्हणत प्रपंच वाईट नाही, प्रपंचाची आसक्ती वाईट. मला प्रपंचातून सुख मिळावे ही अपेक्षा म्हणजे आसक्ती. नामात रंगुनी या व्यवहारी सर्व भोग सेवावे, हाची सुबोध गुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे. प्रारब्धाने आलेले सुखोपभोग मर्यादेत जरूर घ्यावेत पण त्यात गुंतू नये. सेवावे शब्द वापरलाय. अमुकच हवे, तमुक नको, रोज हवे हे गुंतणे. तहान लागली, पाणी हवं ठीक, पण वाळ्याचंच हवं, फ्रीजचं किंवा मिनरल वॉटर हवं हे गुंतणं. श्रीखंडपुरी व भाजी भाकरी सारख्याच आनंदाने खाता येणं म्हणजे अलिप्तपण. ज्येष्ठ नागरिकांनी आपलं वय आनंदानं स्वीकारावं व स्वतःहून प्रपंचातील लक्ष कमी करावं. नवीन पिढीचे प्रश्न वेगळे, ते त्यांचे त्यांना सोडवू द्यावे. सांगेन गोष्टी युक्तीच्या चार असे म्हणून विचारला तरच सल्ला द्यावा व तो मानलाच पाहिजे असा आग्रह नसावा, मग त्रास होत नाही. आता वानप्रस्थ म्हणजे वनात जाणे नाही तर आपल्या खोलीत शांत बसणे. नातवंडांची तिसरी पिढी उत्साहाने सळसळणारी, त्यांच्या वाढण्याचा आनंद घ्यावा. आमच्या वेळी असं नव्हतं हे वाक्य टाळून जेवढं शक्य तेवढ्या नवीन तांत्रिक गोष्टी शिकून घ्याव्या. अरे वा, कसं जमतं बाळा तुला असं प्रेमानं म्हटलं तर नातवंडही शिकवायला तयार होतात. तेव्हा आसक्ती न ठेवता, करते पण न बाळगता, प्रपंच रामाचा म्हणून करावा हे भगवंताच्या सर्वातीत या विशेषणातून शिकायचे.
1: चिंतन आत्ताच आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. लेखन केलं होतं अनिल पानसे यांनी. 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:10 झाली आहेत. आपली प्रसन्न पहाट भक्तिमय करूया. ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभातवंदना. कार्यक्रमात सुरुवातीला

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं त्रिपुर सुंदरी स्तोत्र, स्वर होता सुवर्णा आपटे यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि सहकारी यांच्या आवाजातील भूपाळी, संगीत दिलंय नंदू होनप यांनी.

प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत एकनाथ महाराज यांचा अभंग. सुरेश वाडकर यांच्या आवाजात संगीत दिले श्रीधर फडके यांनी.

प्रभात वंदना भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुधीर फडके यांच्या आवाजातील अण्णा जोशी यांची रचना.

या देशभक्तीपर रचनेबरोबरच प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 मेगाहर्ट्झवर. श्रोते आता प्रसारित करत आहोत शेतीविषयक माहितीपर सदर कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन. जाधव सर नमस्कार.
2: नमस्कार
1: जाधव सर, तुम्ही कालच्या भागामध्ये जाता जाता असं सांगितलं होतं की रासायनिक खतांचा तुटवडा सध्याच्या काळामध्ये जाणवू शकतो किंवा होऊ शकतो, याच्यासाठी बरेचसे पर्याय आहेत की जीवाणू संवर्धक खतांचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर किंवा हिरवळीच्या खतांचा वापर, पीक अवशेषांचा फेरवापर, या सगळ्या गोष्टी जरी करायच्या असल्या तरी सुद्धा रासायनिक खतांमध्ये संतुलित वापर अतिशय महत्वाचा आहे पीक पोषणाच्या दृष्टीनं किंवा जमिनीच्या पोषणाच्या दृष्टीनं. तर त्याविषयी आजच्या भागामध्ये काय सांगाल?
2: या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर एकात्मिक पीक पोषणाच्या दृष्टीनं सर्वात शेवटचा घटक जो आहे, जो आपण पहिला मानतो, तो रासायनिक खतांचा वापर आहे. मग हा रासायनिक खतांचा वापर जर आपण संतुलित पद्धतीने किंवा योग्य पद्धतीनं जर केला तरच त्याचा फायदा जो आहे तो आपल्या शेतकऱ्याला किंवा आपल्या जमिनीला आपल्या पिकाला होत असतो. तर त्याचा संतुलित पद्धतीनं वापर म्हणजे काय की आपल्याला मातीचं परीक्षण करून कुठले अन्न घटक कमी आहेत आणि पिकाला कोणत्या अन्नद्रव्याची शिफारस आहे त्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं त्या रासायनाचा वापर, रासायनिक खताचा वापर, आपल्या जमिनी कुठल्या प्रकारच्या आहेत आणि कुठल्या पद्धतीचं खत पिकाला लागू होऊ शकतं त्या पद्धतीचा योग्य पद्धतीनं वापर करणं गरजेचं आहे. नुसतंच फक्त जमिनीतून खत देणं हे न करता काही प्रमाणात आपण फवारणीच्या वाटे खत देऊ शकतो. दुसरी गोष्ट, आपण ड्रिपच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा वापर जो आहे तो करू शकतो. अशा संतुलित पद्धतीनं असा ह्या खतांचा जो आहे तो वापर करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आजची पिकाची किंवा जमिनीची परिस्थिती आपण जर बघितली तर फक्त मुख्य अन्न घटकच न देता सूक्ष्म अन्न घटक किंवा इतर दुय्यम अन्न घटक ह्या सगळ्याच बाबींचा समावेश या संतुलित पीक पोषणामध्ये आपल्याला रासायनिक खतांच्या वापरामध्ये करणं जे ते अतिशय गरजेचं आहे.
1: बरोबर. आणि ही योग्य पद्धतीनं पोहोचणं गरजेचं आहे आणि संतुलित खतांचा वापर जर नाही केला तर नक्कीच त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवणार आहेत.
2: आज आपण या ठिकाणी बघतो की युरिया ह्या एकमेव खताचा जास्तीत जास्त वापर झाल्यामुळं सगळं असंतुलन निर्माण झालंय, जमिनी ज्या आहेत त्या बिघडत चाललेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला संतुलित पद्धतीनेच फक्त युरियाचाच न विचार करता लागणारे 16 अन्न घटक आहेत ते 16 अन्न घटकाचा व्यवस्थित त्या ठिकाणी वापर होणं जे ते गरजेचं आहे.
1: अगदीच खरं आहे. धन्यवाद सर.
2: धन्यवाद.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन.
0: कृषीवाणी हे शेतीविषयक माहितीपर सदर

103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. श्रोते हो, जाणून घेणार आहोत रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

या रूपरेषेनंतर सकाळी 6:50 परिसर या सदरात आपण ऐकणार आहोत सातारा परिसरातील वृक्षसंपदा याविषयीची माहिती. लेखन केलंय डॉ विनोद पतंगे, प्राचार्य आर्यांगल वैद्यक महाविद्यालय सातारा यांचं. सकाळी 6:55 आपण ऐकणार आहोत दिनविशेष. संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी. सकाळी 7 ऐकणार आहोत आजचा सुविचार. 7:50 सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. आज सकाळी 8:40 आपण ऐकणार आहोत पायी वारी पंढरीची या आषाढी पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत. निवेदन अजय गिजरे आणि श्रेया गोलीवडेकर. तंत्रसहाय्य दयानंद भगत, वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक. सादरकर्ते आहेत प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 9 आपण ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुगम संगीताचा आनंद पुन्हा एकदा घेणार आहोत आज सकाळी 9:30. सकाळी 10:30 लोकगीतांचा कार्यक्रम. नाट्यपदांचा आनंद घेणार आहोत नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात सकाळी 11:00. सकाळी 11:30 कार्यक्रम ऐकणार आहोत एकही कलाकार. दुपारी 12:00 वनिता मंडळ आणि त्यानंतर सायंकाळी 5:30 विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

संध्याकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होणार आहे. आम्ही सहक्षेपित करू. 6:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 7:30 शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी कार्यक्रम किसानवाणी. यामध्ये सुरुवातीला आजचा सुविचार, त्यानंतर आत्मनिर्भर शेतकरी अंतर्गत अजित शिंदे, मुक्काम पोस्ट बेलवडे, तालुका जावली, जिल्हा सातारा यांची शेतीपूरक व्यवसायातून साधलेली प्रगती याविषयी श्रेया गोलीवडेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. त्यानंतर कृषीवाणी या सदरात रामदास जाधव, उपकृषी अधिकारी म्हसवड यांचे एकात्मिक पीक पोषण याविषयीचं मार्गदर्शन आपण ऐकणार आहात. रात्री 8:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. याबरोबरच प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: FM बँड 103.1 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.
1: 12वी सायन्स नंतर पुढे काय? फार्मसी मध्ये फक्त 2 वर्षात बनवा भक्कम करिअर. कैलासवासी सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी सातारा, 1986 पासून गुणवत्तेचं आणि विश्वासाचं नाव. राजवाड्याजवळ अनंत इंग्लिश स्कूल शेजारी सातारा. सरकार मान्य अभ्यासक्रम, फी सवलत आणि मुलींना शैक्षणिक फी संपूर्ण माफ आणि हो नोकरीची खात्रीही आमच्याकडे. संपर्क करा 98 81 64 79 85. कैलासवासी सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी, तुमच्या यशाची पहिली पायरी.
2: घाबरू नका,

0: आता पुढे येऊन न लाजता मूळव्याधीचे वेळेत निदान आणि उपचार करून घ्या.
1: माई पाईल्स हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मूळव्याधींवर विना चिरफाड, विना ऑपरेशन, वेदनारहित, विना रक्तस्राव आणि शास्त्रोक्त क्षारसूत्र उपचार.
0: माई पाईल्स हॉस्पिटल पोलीस करमणूक केंद्रासमोर राजपथ सातारा 94-21-21-23-01 94-21-21-23-01
2: 99 Avenue
3: 1BHK 17.25 लाख 2BHK 24.20 लाख सर्व खर्चांसहित पार्किंग सह
2: 99 Avenue विकास नगर सातारा 97-97-92-99-99.
4: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
5: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
4: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
5: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
4: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
0: चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे ओनली ऍट गोरे.
6: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
0: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक सातारा 99-22-815-978.
7: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व.
8: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल J1315 नवी MIDC सातारा. घरपोच सेवा 788-790-68-67.
0: डॉक्टर रेवलेस डायबेटीज इम्पॅक्ट टेस्टिंग, मधुमेही परिणामांचे स्पष्ट चित्र, सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा.
9: बांधकामाची माणसं, मॉडेल डेव्हलपर्स सातारा.
0: बिल्डर, डेव्हलपर अँड प्लॉटिंग
9: 83-083-11-5-11.
10: मग भिशीला कुठं?
11: श्रीमानला जाऊ.
12: RTO ऑफिस समोर सातारा 91-58-31-11-53.
0: श्रीमान प्युअर व्हेज, पुन्हा सुरू तिथेच रुजू.
13: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70-30-30-22-55.

103.1 मेगाहर्ट्झवर आपण ट्यून केलेत आकाशवाणीचं सातारा केंद्र. श्रोतेहो आता परिसर या सदरात ऐकणार आहोत सातारा परिसरातील वृक्षसंपदा याविषयी माहिती. याचं लेखन केलंय डॉ विनोद पतंगे, प्राचार्य आर्यांगल वैद्यक महाविद्यालय सातारा यांनी.

0: नमस्कार श्रोते हो, आज आपण सातारा परिसरात विपुल प्रमाणात आढळणारा असा वृक्ष म्हणजे धावडा या वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की धावडा हे झाड त्याच्यापासून निघणाऱ्या मौल्यवान डिंकासाठी प्रसिद्ध आहे. तसेच याच्या लाकडाचा वापर प्रामुख्याने शेतीची अवजारे आणि बैलगाड्या बनविण्यासाठी होतो. धावडा या वनस्पतीला संस्कृतमध्ये धव तसेच पांडुरद्रुम असे म्हणतात. पांडुरोग तसेच प्रमेहरोग या व्याधीवरील हे औषध म्हणून त्याला धव असे नाव पडले आहे. पांडुरद्रुम म्हणजे याच्या सालीचा रंग पांढरा असतो म्हणून. धावडाचे झाड साधारणपणे 9 ते 30 मीटर उंचपर्यंत वाढते. याची साल फिकट राखाडी रंगाची आणि गुळगुळीत असते. हिवाळ्यात या झाडाची पाने लाल होऊन गळतात आणि एप्रिल मे मध्ये नवीन पालवी फुटते. याची फुले लहान पिवळसर हिरवी आणि गोलाकार गुच्छात येतात. फळांचा रंग पिवळसर तपकिरी असून ती पंखयुक्त आणि चोचयुक्त असतात. या वृक्षापासून उत्तम दर्जाचा खडे डिंक मिळतो, ज्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. हा डिंक अन्न, औषधे आणि कापड उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. धावडाचे लाकूड खूप कठीण आणि टिकाऊ असते. इंग्रजीत याला ॲक्सलवूड असे म्हणतात, कारण पूर्वी बैलगाड्यांची आस म्हणजेच ॲक्सल बनविण्यासाठी हे लाकूड वापरले जात असे. या वनस्पतीच्या त्वचेपासून टॅनिक ॲसिड नावाचे रसायन प्राप्त होते, ज्याचा वापर रंगकर्मासाठी बऱ्याचशा फॅक्टरीमध्ये केला जातो. आयुर्वेदामध्ये याचा वापर विशेषतः मधुमेह, पांडू या व्याधीमध्ये आयुर्वेदिक वैद्य करताना दिसतात. धावड्याची रोपनिर्मिती करण्यासाठी बिया 48 तास थंड पाण्यात भिजवाव्या लागतात. त्यानंतर त्या गादी वाफ्यावर पेरून रोपे तयार केली जातात. चांगल्या आणि पुष्ट बियाच निवडाव्या, म्हणजेच रोपनिर्मिती व्यवस्थित करता येऊ शकते. हे झाड मातीची धूप थांबवते, भूजल पातळी वाढविण्यास मदत करते. धावड्याचे संवर्धन करणे म्हणजे आपल्या परिसरातील पर्यावरण समतोल राखणे होय. म्हणून डोंगर भागातील शेतकऱ्यांना आवाहन आहे की या झाडाचे आवर्जून संरक्षण करावे.
1: परिसर या सदरात आत्ताच आपण ऐकलीत सातारा परिसरातील वृक्षसंपदा याविषयीची माहिती. लेखन केलं होतं डॉ विनोद पतंगे, प्राचार्य आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय सातारा यांनी. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz वर. सकाळचे 6:55 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत दिनविशेष. संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी.
2: श्रोत्या नमस्कार. आज आहे 18 जुलै. आज आहे नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन. नोबेल पारितोषिक विजेते दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला तथा मडिबा यांचा जन्म 18 जुलै 1918 दक्षिण आफ्रिकेतल्या ट्रान्सकाईमधल्या अमटाटा गावातल्या एका टांबू कबिल्यातल्या सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. वडील हेनरी नेल्सन एक सरळ साधे अशिक्षित व्यक्ती होते. नेल्सन मंडेला केवळ दक्षिण आफ्रिकेच्या मुक्तीसंग्रामाचेच नाही तर संपूर्ण जगातल्या स्वातंत्र्य आणि दलितोद्धार प्रेमींचे श्रद्धेय बनले आहेत. ते स्वदेश, जातीचं प्रेम, संघर्ष, बलिदान इत्यादी गुणांचे प्रतीक आहेत. एका सामान्य अशिक्षित कबिल्यात राहून स्वतःची कर्मठता, दृढ संकल्पशक्ती, संघर्ष, स्वाभिमान, निर्भीडपणा आणि एक अदम्य साहस या गुणांनी दक्षिण आफ्रिकेच्या मुक्तीसंग्रामाचे ते जनक बनले. जगातल्या मानवांसाठी ते एक प्रेरणास्रोत आहेत. 1990 27 वर्षांच्या प्रदीर्घ कैदेतून सुटल्यानंतर जेव्हा नेल्सन मंडेला भारतात आले तेव्हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न त्यांना देऊन त्यांना गौरवण्यात आलं. गझल गायक, गझल सम्राट मेहंदी हसन यांचा जन्म 18 जुलै 1927.

0: 69वे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचा जन्म 18 जुलै 1935 चा. इंग्लंडमध्ये निवडणुकांमध्ये गुप्त मतदान वापरायला सुरुवात झाली 18 जुलै 1852 रोजी. मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली 18 जुलै 1857 रोजी. अॅडॉल्फ हिटलर यांनी माइनकाम्फ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केलं 18 जुलै 1925 रोजी. मॉन्ट्रियल ऑलिम्पिक खेळात नादिया कोमानेसीनं जिम्नॅस्टिक स्पर्धेत प्रथमच 10 पैकी 10 गुण मिळवले 18 जुलै 1976 रोजी. भारतानं SLV-3 या अवकाशयानाद्वारे रोहिणी 1 या उपग्रहाचं अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केलं 18 जुलै 1980 रोजी. पर्यटन व्यवस्थापक थॉमस कुक यांचं निधन झालं 18 जुलै 1892 रोजी. लेखक कवी समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं निधन झालं 18 जुलै 1969 रोजी. साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या तसंच 15 लघुकथा संग्रह लिहिले. यामध्ये फकीरा या कादंबरीचा समावेश आहे जिच्या 19 आवृत्त्या निघाल्या आहेत आणि या कादंबरीलाच राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या अनेक कथांचे विविध भारतीय भाषांमध्ये तसंच 27 अन्य भाषांमध्येही अनुवाद झाले आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त साठे यांनी नाटक रशियातील भ्रमंती, 12 पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतली 10 गाणी लिहिली आहेत. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक डॉ गोविंद भट यांचं निधन झालं 18 जुलै 1989 रोजी. सांगलीच्या राजमाता पद्मिनी राजे माधवराव पटवर्धन यांचं निधन झालं 18 जुलै 2001 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष आताच आपण ऐकलेत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz वर.

0: 103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ट्यून केलेत आकाशवाणीचं सातारा केंद्र. श्रोतेहो, एक नजर आपल्या घड्याळाकडे. सकाळचे ठीक 7 वाजलेत. ऐकूया आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: आजचा सुविचार

0: प्रत्येक गोष्टीतून आनंद शोधायला शिकले पाहिजे. आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे गाडदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स गाडदरे मसाले.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
5: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं, रडणं, बोबडं बोबडं बोलणं,
6: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
5: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

0: राज पुरोहित, आमच्या शाखा राजपत कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा। राज पुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा। राज पुरोहित।
1: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय।
2: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस।
1: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा। संपर्क 9665788404।

101.1 MHz आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरातल्या 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन. राज्यातल्या बारामती आणि नांदुरा स्थानकांचा समावेश. देशातल्या पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वे गाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा. पुणे विभागातील 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं आज भूमिपूजन. आणि राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल जालंधर रेल्वे स्थानकातून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण करण्यात आलं. यात राज्यातील बारामती आणि नांदुरा या 2 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. बारामती इथल्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचं प्रत्यक्ष अनावरण उपमुख्यमंत्री

नेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा टप्पा असल्याचं पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं. अंदाजे 26 कोटी रुपये खर्चून पुनर्विकसित करण्यात आलेल्या या स्थानकात आता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. यानिमित्त रेल्वे विभागातर्फे निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नांदुरा रेल्वे स्थानकात या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फोंडकर, आमदार चैनसुख संचेती तसंच लोकप्रतिनिधी, रेल्वे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल हरियाणात जिंद ते सोनीपत दरम्यान भारतातील पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला. आरेखन आणि निर्मिती स्वदेशातच झालेली हायड्रोजनवर चालणारी ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. तर देशातील पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या रेल्वेत हायड्रोजनचं रुपांतर वाफेत होत असल्यामुळे शून्य कार्बन उत्सर्जन होतं. हायड्रोजनवर संचलित रेल्वेगाड्या धावणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात आता भारत सामील झाला आहे. या गटात जर्मनी, जपान, चीन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं महत्वाच्या ठरणाऱ्या 138 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन आज पुण्यात होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे. यात पुणे शिरूर सहापदरी राष्ट्रीय महामार्ग, हडपसर यवत राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्यास मदत होऊन प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होईल. या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिक्षणासोबत कौशल्यांचं एकत्रीकरण अत्यंत महत्वाचं असून त्या माध्यमातून रोजगार देणारे पदवीधर निर्माण करावेत असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. DGII 100X महाराष्ट्र पुणे संवाद आणि सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सहकार्यानं पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येक विद्यापीठ परिसर नाविन्यतेचं केंद्र बनावं, जिथं विद्यार्थी रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार देणारे पदवीधर होतील अशी आशा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे 3 प्रमुख आधारस्तंभ ठरणार असून या क्षेत्रात राज्यात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आय हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित क्वांटम तंत्रज्ञान अध्यापक विकास कार्यक्रमाच्या काल मुंबईत झालेल्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. पुढील टप्प्यात 500 प्रशिक्षक आणि किमान 5,000 अधिक क्वांटम प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पुढच्या वर्षी होणाऱ्या वेव्स परिषदेसाठी कार्यक्रमाचं नियोजन, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि विविध समन्वयाच्या बाबी वेळेत पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वेव्स 2027 तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिगटाची बैठक झाली. बैठकीदरम्यान नेत्यांनी आगामी संसदीय अधिवेशनाची रणनीती आखली. दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या 19 तारखेला सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. अधिवेशन काळात संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी सरकारतर्फे करण्यात येण्याची अपेक्षा आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरु होणार असून
ते 13 ऑगस्ट पर्यंत

चालणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हा निर्णय घेतला. त्यानुसार बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलै ऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्ट

0: भाजपानं हा निर्णय घेतला. त्यानुसार बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्यानं त्याचा परिणाम खरीपाच्या पेरणीवर झाला आहे. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधींकडून.
1: लातूर जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या आहेत. जून आणि जुलै या 2 महिन्यात सुमारे आतापर्यंत केवळ 119.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. परिणामी जिल्ह्यात तब्बल 7% पेरण्या खोळंबल्या असून आतापर्यंत केवळ 41.23% क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील खरीपाचे एकूण क्षेत्र 5,86,099 हेक्टर क्षेत्र इतके आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ 2,41,624 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. जिल्ह्यात की शिरूर आनंदपाळ तालुक्यात सर्वात कमी तर जळकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणीचे क्षेत्र सर्वाधिक असले तरी मूग आणि उडीद ही पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. गेल्या 3 दिवसापासून जिल्ह्यात कडक ऊन पडत असल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे. तर अनेक ठिकाणी बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकं उगवली नसल्याचेही अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे अगोदरच वरुणराजामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता बोगस बियाण्यामुळे पूर्णतः बेजार झाल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात दिसून येत आहे. शशिकांत पाटील, आकाशवाणी, लातूर.
0: आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करताना विद्यार्थ्यांना शाळेत वातावरणही आधुनिक पद्धतीचं मिळावं या विचारातून धुळे शहरात एक अभिनव शाळा उभारण्यात आली आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती.
2: धुळे महानगरपालिकेने शहरात पहिली वातानुकूलित सर्व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी हॅपी हार्ट्स प्री स्कूल ही पूर्व प्राथमिक शाळा सुरू केली आहे. येथे लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी म्हणून प्रत्येक वर्गखोलीमध्ये समुद्र, विश्व, अंतराळ, जंगल, निसर्ग अशी आकर्षक चित्रे साकारली आहेत. आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम, प्रोजेक्टर, स्मार्ट लर्निंग साधने, वायरलेस वायफाय नेटवर्क आणि वायरलेस साऊंड सिस्टीम बसवली आहे. सर्व वर्गखोल्यांमध्ये वातानुकूल यंत्रणा आहे. संपूर्ण शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या शाळेचे उद्घाटन नुकतेच धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील बालकांना आधुनिक, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी धुळे महापालिकेचा हा पहिला प्रयोग आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून नितीन जाधव.
0: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील 20 प्रकल्प पूर्ण झाले असून 7 प्रकल्प प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत बोलताना दिली. या योजनेअंतर्गत राज्यात 5,79,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरातल्या 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन. राज्यातल्या 12 आणि नांदुरा स्थानकांचा समावेश. पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वेगाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा. पुणे विभागातील 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं आज भूमिपूजन. आणि राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: फायद्याची, एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची। म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची।
1: भस्वडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।
2: अहो अहो, काय हे एवढे कसले बॉक्स घेऊन आलात?
3: सांगतो अगं, जावई बापू येत आहेत, उद्या त्यांना जायचंय कॉन्फरन्सला, तिथे अनेक कंपन्यांचे सीईओ येणार आहेत, त्यांच्यासाठी मिठाई हवी आहे।
2: मग राज पुरोहितची काजू कतली आणायची ना, तुम्ही तिथे इतकी वर्ष काम करताय, त्यांची क्वालिटी माहिती आहे आपल्याला। अहो, कोकणातले स्पेशल काजू आणि अस्सल चांदीचा वर्क, मला विचारायचं तरी एकदा, किती ती घाई मिठाई आणायची?
3: जरा बॉक्स बघ तरी।
2: अगं बाई, राजपुरोहितचीच काजू कतली आहे हो, पॅकिंग बदललंय वाटतं, काय छान बॉक्स आहेत ना, आधी नाही का सांगायचं?
3: तू बोलू दिलंस तर ना, किती ती घाई बोलायची।
0: आनंदाचे छोटे क्षण गोड करण्यासाठी, कौटुंबिक सोहळ्यांसाठी किंवा कॉर्पोरेट गिफ्ट साठी पारंपरिक मिठाई घेऊया, राजपुरोहितची काजू कतली देऊया।
3: राजपुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे।
0: आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर,
3: पोवई नाका IDBI बँकेसमोर,
0: विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी,
3: आणि कदम बाग सदर बाजार सातारा येथे।

0: 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत.
1: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
2: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
1: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
2: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
1: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900.
3: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी, पण तरीही खूप.

0: नारायण विश्व, आपलं विश्व म्हणजे आपलं घर.
1: नारायण विश्व, जिथं आपलं जग बसेल.
0: नारायण विश्व, जिथे घराची ओढ लागेल.
1: नारायण विश्व, जिथं कोणी आपली वाट बघेल.
0: नारायण विश्व, रहिमतपूर रोड, कोडोली, सातारा इथे.
1: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट.
0: आमचा संपर्क 90118 90118,
1: 9011890118.
0: कंग्रायकर बिल्डर्स यांचे नारायण विश्व.
1: आपली वास्तू, हरी वास्तू,
0: पवित्रम तथास्तु. मसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
2: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी.
0: सूटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
2: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
0: पंचमुखी गणपतीच्या शेजारी, सातारा.
2: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: कला शिक्षण इयत्ता 10वी 12वी उत्तीर्ण मुला मुलींकरता शासन मान्य डिप्लोमाना प्रवेश. फाउंडेशन, ATD, GD आर्ट, ड्रॉइंग अँड पेंटिंग, आर्ट मास्टर. संपर्क SKM इन्स्टिट्यूट ऑफ फाईन आर्ट, बरे रस्ता, सातारा. फोन 74 99 415 793.
4: 103.1 MHz वर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
5: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी. दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी.

नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. महाराष्ट्राची ओळख असलेली आषाढी वारी, श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा हा महासोहळा. शेकडो वर्षांची परंपरा जपत लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या दिशेनं

0: आई मार्गक्रमण करतात. या भक्तिमय प्रवासामागे असते ती प्रशासनाची काटेकोर तयारी, नियोजन आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाची मोठी जबाबदारी. लाखो लोकांचा प्रवास सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत व्हावा यासाठी प्रशासन कोणत्या पद्धतीनं नियोजन करतं? मार्ग व्यवस्थापनातून आरोग्य सेवा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, या महत्वपूर्ण विषयावर आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आज आपण आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणाऱ्या पालखीच्या नियोजनाबाबत चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमधला सोन्याचं पान जर मला म्हणता येईल, त्यामध्ये आषाढी वारी जी आहे त्याचं निश्चितचपणे अग्रस्थान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ 700 वर्षापेक्षा जास्त वर्ष सुरू असलेली ही अखंडित परंपरा हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक वारसा आहे. 10 ते 15 लाख भाविक किंवा वारकरी या गावातून येत असतात आणि आळंदी आणि देहूमधून ते येतात आणि त्यापासून साधारणपणे 200-225 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे पंढरपूर येथे पोहोचतात. आणि या दरम्यान या 10 ते 15 लाख वारकऱ्यांची व्यवस्था, त्यांचा एकूण जे मार्गक्रमण हे अत्यंत चांगलं व्हावं यासाठी प्रशासन खूप मोठ्या प्रमाणावर तयारी करतं, प्रयत्न करतं आणि त्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. यशस्वी वारीचं नियोजन आणि वारी यशस्वी करण्यासाठी राबणारे वेगवेगळे जे काही विभाग आहेत आणि इतर संस्था आहेत त्यांच्या बाबतीत बऱ्याच वेळेला जनमानसामध्ये माहिती नसते. सर्वसामान्य नागरिकांना किंवा वारकऱ्यांना देखील आपण जो काही हा काही 20-21 दिवसाचा जो प्रवास आपला होतो त्याच्या पाठीमागे किती श्रम, किती नियोजन आणि किती लोक त्याच्यामध्ये सहभागी असतात याची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणारी ही पालखी याचं नियोजन हा एक खूप चॅलेंज आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की कुठल्याही घटना ज्यावेळेला घडत असते त्यावेळेला त्याचं नियोजन करताना एकतर त्याचं स्केल म्हणजे त्याचं एकूण आता 10 ते 15 लाख लोक विविध शहरांमध्ये गावांमध्ये या कालावधीमध्ये एकत्र येणं हाच सगळ्यात मोठा ज्याला म्हणूयात मोठं चॅलेंज आहे आणि त्यामुळं त्याचं नियोजन पण तेवढाच बारकाईनं करावं लागतं. पर ही जी मंडळी येतात ती ही वेगवेगळ्या धर्माची, पंथाची, वेगवेगळ्या गावामधली, वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपराची संबंध असलेली अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या समाजातली माणसं येतात. म्हणजे वारीसाठी जसे ग्रामस्थ येतात तसे शहरातली मंडळी येतात, काही परदेशातले पण पाहुणे येतात, काही भाविक येतात, काही वारी बघायला येतात आणि इतर अशा सगळ्या एकूण हे जे क्राऊड आहे म्हणजे हा जो काही सोहळा आहे त्याच्यामधले सर्व जे काही सहभागी होणारे लोक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्यामुळं त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि त्यांना देणाऱ्या सोयी पण वेगवेगळ्या कराव्या लागतात आणि हे सगळं करताना मग अशा प्रकारचे वारीचे नियोजन करताना त्याला काहीतरी एक उद्दिष्ट किंवा ध्येय द्यावं लागतं. म्हणून आपण सुरुवातीला हरित वारी अशा प्रकारचं शासनाचं एक धोरण होतं की ह्या मार्गावरनं ज्या मार्गावरनं ही वारी जाते ती पर्यावरणपूरक असावी म्हणून हरित वारीचं त्याला स्वरूप दिलं गेलं. नंतर स्वच्छ वारी, कारण एवढे 15 लाख लोक ज्यावेळेला एका गावातून किंवा रस्त्यावरून जातात त्यावेळेला निश्चितपणे स्वच्छता एक मोठा त्याच्यामधला भाग असतो आणि मग स्वच्छ आणि हरित वारी अशा प्रकारचं त्याला स्वरूप आलं. मात्र गेल्या 2-3 वर्षापासून त्याच्यामध्ये सुरक्षित वारी असं पण त्याच्यामध्ये आपण टाकलं, जेणेकरून आता ही वारी जी आहे ती स्वच्छ, हरित आणि सुरक्षित अशा 3 ज्याला म्हणूयात गोष्टींकरता प्रशासन झगडत असतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वच्छता ही चांगली राखावी, स्वच्छता चांगली राखली तर आरोग्य चांगलं राहतं आणि त्याच्यामुळं इतर जे काही या गावांमधले रहिवासी आहेत किंवा एकूणच परिसर स्वच्छ राहतो आणि एक चांगलं वातावरण निर्मिती होते. पर्यावरणपूरक वारी, कारण एवढे लाख लोक जर या मार्गावरनं चालत असतील तर त्या ठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक ज्या काही गोष्टी जर केल्या तर त्याच्यामुळे होणारे आणि त्याच्यातून एक चांगला संदेश दिला जातो आणि त्याच्याबरोबरच पर्यावरणात पूरक पण काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात हा एक त्याच्यातला भाग आहे. आणि सुरक्षितेच्या दृष्टीनं, कारण एवढ्या सर्व संख्येनं जेव्हा लोक इथे येतात त्यावेळेला आरोग्याचा प्रश्न असेल, त्यांची इतर सुरक्षितता, रस्ता सुरक्षितता असेल किंवा वेगवेगळे आजार असतील, रोग असतील, साथी असतील आणि गर्दीमुळे निर्माण होणारे प्रसंग असतील याचं सुद्धा नियोजन करणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून सुरक्षितता खूप महत्वाचा असा विषय आपण या ठिकाणी घेतो आणि म्हणून प्रशासन जे काही

तयारी करतं ते या तीन ज्याला म्हणूयात प्रमुख जे काही ध्येय आहेत त्याच्यामध्ये की वारी ही स्वच्छ झाली पाहिजे, वारी ही हरित पण झाली पाहिजे आणि वारी सुरक्षित राहिली पाहिजे. आणि त्यासाठी मग प्रशासनातले वेगवेगळे विभाग, महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, जिल्हा परिषदेचे विभाग असतील, महापालिका नगरपालिका कर्मचारी असतील किंवा त्यांचे वेगवेगळे विभाग असतील, असे वेगवेगळे विभाग याच्याशी कार्यरत असतात. आता एवढा मोठा सोहळा जर आपल्याला साजरा करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सुद्धा खूप आवश्यक असते आणि म्हणून या प्रशासकीय यंत्रणेचा भाग म्हणून ती वारी नियोजनाच्या बाबतीमध्ये शासन स्तरावर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्तरावर जे काही निर्णय घ्यायचे असतात आणि सर्व मंत्रिमंडळातले संबंधित जिल्हा मंत्रिमंडळातले मंत्रीगण, त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये समावेश असतो त्यांचा. आणि ह्या पालखी सोहळ्याचे जे विश्वस्त असतात, पालखी सोहळा प्रमुख आणि त्यांचे विश्वस्त हे त्या बैठकीमध्ये आणि वारकऱ्यांचे पण काही प्रतिनिधी असतात आणि ज्याच्यामधून वारीच्या नियोजनामध्ये काय काही अडचणी आहेत, काय काय केला काय करायला पाहिजे, अपेक्षा काय आहेत, मागच्या वर्षी काय चुकलं, यावर्षी काय त्याचा दुरुस्त करतील किंवा नवीन काय करतो आहोत आपण, या सगळ्याचं एक नियोजन होतं आणि त्याच्यानुसार मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ज्या ज्या जिल्ह्यामधून पालखी जाते त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची एक नियोजन समिती असते. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी, संबंधित पोलीस विभागाचे SP, पोलीस अधीक्षक, महापालिकेमध्ये असतील तर महापालिकेचे आयुक्त, तिथले शहरामधले पोलीस कमिशनर आणि त्यांचे अधिकारी, या सर्वांचा समावेश असतो. आणि प्रत्येक उपविभागीय स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अशी एक कमिटी असते ज्याच्यामध्ये तहसीलदार आणि BDO त्यांचा समावेश होतो आणि ग्राम पातळीवर सुद्धा अशा प्रकारची एक समन्वय समिती ठेवली जाते. म्हणजे वेगवेगळ्या पातळीवर प्रशासकीय दृष्ट्या जे जी काही कामं करायची आहेत त्याच्यामध्ये समन्वय राखावा आणि कामाची गुणवत्ता पण तपासली जावी आणि त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे झालं आणि अंमलबजावणी पण चांगली व्हावी यासाठी या वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या कार्यरत असतात. पालखी मार्गांची सुरक्षितता सगळ्यात महत्वाचा विषय असतो आणि त्यामुळे शासनानं पालखी मार्गाची स्वतंत्रपणे निर्मिती केली, त्यासाठी मग जमिनीचं संपादन करण्यात आलं आणि पालखी मार्गाच्या नियोजनावर मग या रस्त्यांचं रुंदीकरण, चार चार पदरी रस्ते तयार केले गेले, दुतर्फा त्याचं झाडी लावण्यात आली आणि वारकऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जे काही उपाययोजना करायच्या होत्या त्या करण्यात आल्या. आता दरवर्षी जेव्हा वारी सुरू होते त्याच्या अगोदर किमान 3 महिन्यापूर्वी या सर्व जो काही कामं चाललेली आहेत त्याचा आढावा घेण्यात येतो आणि या सर्व जे काही मार्ग आहेत याचं ड्रोनद्वारे शूटिंग करण्यात येतं आणि ड्रोनद्वारे त्याचं सर्वेक्षण केल्यानंतर ज्या ठिकाणी अडचणी आहेत, जिथं मार्गाची दुरुस्ती करणं गरजेचं आहे, जिथं पूल किंवा इतर काही धोकादायक असे काही कामं चालू असतील तर त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना केल्या जातात. याचं प्रेझेंटेशन दिलं जातं ज्याच्यामध्ये संबंधित पोलीस अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होते आणि वारकऱ्यांचे विश्वस्त म्हणजे त्या दोन्ही पालखी सोहळ्याचे विश्वस्तताला हजर असतात आणि त्यामुळं पालखी मार्ग आणि मुक्कामाचे ठिकाण या ठिकाणी जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ज्याला काही पायाभूत सुविधा त्यांना द्यायच्या आहेत या प्रत्येक गोष्टीचा उपयोग केला जातो. मग रस्त्याच्या दुरुस्तीबरोबर नवीन रस्ते, गावाकडून येणारे रस्ते, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सोयीसुविधा, टॉयलेट्स असतील, विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी असणारे ग्राउंड कसं असावं, त्या ठिकाणी पुरेशी शौचालय कशी असावीत किंवा जर आपल्याला टेम्पररी शौचालय निर्माण करायचं असेल ते कुठे असावीत वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे बारकाईनं एकदा पुन्हा एकदा त्याचा आढावा घेतला जातो आणि ज्या ज्या ठिकाणी समजा मग गतवर्षी जर काही अडचणी आल्या असतील किंवा काही नवीन तुम्हाला जर काही मागणी करायची असेल किंवा नवीन जर आपल्याला काही सुविधा निर्माण करायची असेल त्याही बाबतीमध्ये एक सर्वकष विचार केला जातो आणि संबंधित यंत्रणेला मग ते काम सोपवलं जातं. आता पालखी मार्गाचा विकास करण्याचं काम EWD मार्फत, MSRDC मार्फत वगैरे केलं जातं आणि ती मंडळी मग या सर्व कामामध्ये व्यवस्थितपणे ते काम पूर्ण करतात आणि त्याचा आढावा, त्याचा रिव्ह्यू घेतला जातो, याच्यामध्ये ते काम वेळेत पूर्ण होईल याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची असते. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मुक्कामाचे ठिकाणं आहेत किंवा विसाव्याचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणची पण व्यवस्था फार महत्वाची असते. मुळामध्ये जेव्हा वारकरी तिथं जातात ते चालून दमलेले असतात, थकलेले असतात आणि त्यामुळे तिथं गेल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची झोपण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयांची व्यवस्था, त्यांच्या रात्रीच्या सुरक्षिततेच्या बाबतीमधली सर्व व्यवस्था याचं नियोजन प्रशासन जसं करतं त्याच्याबरोबर स्थानिक जे गावकरी असतात, सरपंच असतात, ग्रामपंचायतीचे सदस्य असतात, इतर सेवाभावी संस्था असतात त्याही मोठ्या प्रमाणावर मदत करत असतात आणि त्याच्यामुळं एकूणच पंढरपूर म्हणजे पुण्यापासून, याळंदी देहूपासून निघालेली ही वारी

0: पंढरपूरून पर्यंत पोहोचेपर्यंत या सर्व ठिकाणी मुक्काम असतील किंवा विसाव्याची ठिकाणं असतील त्या सर्व ठिकाणांची व्यवस्था हा एक फार मोठा नियोजनाचा भाग आहे आणि त्यासाठी या यंत्रणा निश्चितपणे कार्यरत असतात.
1: श्रोतेहो, आषाढी वारी म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही तर लाखो नागरिकांच्या सहभागातून साकार होणारं एक मोठं सार्वजनिक व्यवस्थापनाचं उदाहरण आहे. वारीच्या नियोजनाची सुरुवात अनेक महिने आधी केली जाते. पालखी मार्ग, मुक्कामाची ठिकाणं, वारकऱ्यांची संख्या, वाहतूक व्यवस्था आणि आवश्यक सुविधा यांचा अगदी बारकाईनं अभ्यास केला जातो. आणि याच संदर्भात आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉ सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला.

0: श्रोते हो, सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम मसवडकर सराफ.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मसवडकर सराफ.

0: तुमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसपडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: नमस्कार श्रोते हो, म्हसपडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी रेणू स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमातनं आपण निमिष शहा सर किंवा श्रेणीक शहा सर यांच्याशी बोलत असतोच, पण आज आपण फोनवरनं त्यांच्याच एका ग्राहकांशी जोडले गेलेलो आहोत. त्यांचं नाव आहे सत्वशिला विधाते. नमस्कार मॅडम.
3: हा नमस्कार.
2: तुम्ही म्हसपडकर सराफ यांच्याकडे साताऱ्यामध्ये खरेदीला येता आणि इथून दागिन्यांची किंवा सोन्या चांदीच्या वस्तूंची खरेदी करता. कोरेगाव वरनं तुम्ही येता, पण आता अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे म्हसपडकर सराफांची दुसरी शाखा ही कोरेगाव मध्येच सुरू होतीये. तर सगळ्यात आधी त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय?
3: नाही, काय झालंय, आमच्या कोरेगाव पासून सातारा आहे तो 25-26 किलोमीटर आहे.
2: हो,
3: त्यामुळे आम्हाला तेवढ्यासाठी वेळ काढावा लागतो तिकडे जायला. पण म्हसपडकर सरांचं इथं जे

0: दुकान होणार आहे त्यावेळेस आम्हाला खूप छान वाटतंय आणि आमचा वेळ पण वाचणार आहे.
1: तुम्ही किती वर्षांपासून म्हसवडकर सराफांना ओळखताय किंवा तुमचे ऋणानुबंध कसे आहेत आणि एवढ्या लांबून अर्थात तुम्ही खरेदी करायला येतात म्हणजे तो विश्वास आणि तिथे मिळणारी क्वालिटी याबद्दल तुम्हाला काही बोलायचंय का?
0: खूप छान त्यांची सर्व्हिस पण असते आणि गोल्ड पण एकदम छान मिळतं तिथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास पण आहे आणि 4 वर्ष झालं आम्ही त्यांच्याकडे जातो.
1: अच्छा, तिथनं तुम्ही ज्या काही दागिने खरेदी केले असतील किंवा आतापर्यंत तुम्हाला जी सेवा मिळाली असेल त्याबद्दल तुम्हाला काही सांगायला आवडेल का?
0: मी तिथून दागिने 2-3 खरेदी केले पण खूप छान आहेत आणि गॅरंटीचे पण आहेत.
1: अच्छा,
0: हा, मेकिंग चार्जेस पण जरा थोडासा कमी आहे आणि महत्वाचं म्हणजे हॉलमार्क असतात.
1: बरोबर बरोबर, मी आता तेच म्हणणार होते की ते नेहमी सांगतात की आमच्याकडे हॉलमार्किंगचे दागिने आहेत आणि व्यवहारात पारदर्शकता आहे, तर याबद्दल तुमचा अनुभव कसा आहे?
0: आणि दुसरं म्हणजे कसं आहे की आपण जर समजा दुसऱ्या दुकानातून सोनं खरेदी केलं आणि जर आपल्याला ते मोडायचं असेल तर तिथं घट जास्त पकडली जाते, परंतु म्हसवडकरांच्या दुकानामध्ये जर आपण खरेदी केला असेल तर तिथं जास्त घट पकडली जात नाहीये.
1: बर,
0: आणि दर पण चांगला येतो.
1: आणि त्यांच्याकडे जी काही आता व्हरायटी उपलब्ध आहे सोन्या चांदीच्या वस्तूंमध्ये, दागिन्यांमध्ये किंवा इवन हिऱ्याच्या दागिन्यांमध्ये, त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का?
0: खूप छान आहे क्वालिटी तिथं आणि क्वांटिटी पण भरपूर असते, त्यामुळं आपल्याला चॉईस करायला पण खूप छान वाटतं.
1: खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमचा हा अभिप्राय ऐकून. विधाते मॅडम, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालाय त्याबद्दल मनपूर्वक आभार.
0: तुमचे पण आभार.
2: म्हणूनच श्रोते हो, विश्वासार्ह व्यवहारासाठी म्हसवडकर सराफांचं नाव साताऱ्यामध्ये तर प्रसिद्ध आहेच आहे, पण आता त्यांची अजून एक शाखा कोरेगावमध्ये सुद्धा सुरू होणार आहे. तेव्हा सोने, चांदी, हिरे, मोती या दागिन्यांच्या खरेदीसाठी नक्की व्हिजिट करा म्हसवडकर सराफ. पुन्हा भेटूयात. म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. म्हसवडकर सराफ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 103.1 MHz आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोत्या, सकाळचे 7:45 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम देविका बँकवेट हॉल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: एका बँकवेट सातारा प्रत्येक कार्य कल्याण वस्तू जिथे वास्तू म्हणते.
1: नमस्कार श्रोते हो, देविका बँकवेट्स प्रस्तुत देविका द परफेक्ट डेस्टिनेशन फॉर वेडिंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी रेणू मनपूर्वक स्वागत करते. लग्नाचा सीझन आहे, लग्नासाठी आपण सगळेजण वेगवेगळे हॉल शोधत असतो आणि आता तर डेस्टिनेशन वेडिंगला सुद्धा खूप डिमांड आलेली आहे. या सगळ्यावरचं एक उत्तर म्हणून देविका द डेस्टिनेशन प्राईड सेंटर आपल्याकडे आहेच आहे. याचबद्दलचा अनुभव सांगण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत मंगेश वाडेकर सर. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: देविका मध्ये तुमच्या मुलाच्या लग्नाचं रिसेप्शन झालं होतं, तर त्याबद्दल तुमचा अभिप्राय आम्हाला जाणून घ्यायचा आहे. कसं वाटलं देविका आणि तुम्ही तोच हॉल किंवा देविकाच का सिलेक्ट केलं?
2: कारण काय, मी रिसेप्शन करत असताना पहिलं लग्न झाल्यानंतर माझ्या मुलाचं देविकाची कार्यालय तारीख शिल्लक असेल तरच माझं रिसेप्शन करायचं असं मी ठरलं होतं.
1: ओ बर.
2: त्याच्या मागचं कारण असं आहे की साताऱ्यामध्ये कुणी सुद्धा म्हणलं तर देविकाच पहिलं

0: सेट करतं,
1: अच्छा
0: तर त्याचा इव्हेंट किंवा काही असेल, लग्न असेल, रिसेप्शन असेल तर ठेवतो.
1: बरं.
0: कारण का देवीसारखं कार्यालय, देविकासारखं कार्यालय असं मला कुठेही सातऱ्यात मिळत नाही आणि मिळेल असं वाटत नाही मला लोकांना.
1: ओ
0: असं
1: बरं.
0: असा विषय. हा
1: तुम्ही याआधी देविकाला कुठल्या कार्यासाठी गेला होतात का? देविका कधी बघितलं होतं? कशामुळे तुम्हाला ते आवडलं हे देखील सांगा ना.
0: नाही, माझे बरेच मित्र सगळ्या लोकांचं आणि सगळ्या रिलेटिव्हचं, आमच्या सातऱ्यातल्या असणाऱ्या बऱ्यापैकी सगळ्यांचं लग्न किंवा रिसेप्शन देविकालाच झालंय.
1: बर.
0: आणि देविकाचं एकूण वातावरण बघितलं, तिथल्या सुखसोयी बघितल्या किंवा तिथले उत्कृष्ट इमारत बघितली की आपल्याला तिथंच लग्न करावं किंवा रिसेप्शन करावं असं वाटतं लोकांना. आणि
1: हा.
0: सगळ्या सुखसोयी असणारं एकच सातऱ्यात एकमेव कार्यालय आहे देविका.

0: देविका बँकवेट सातारा. प्रत्येक कार्य कल्याण वस्तू जिथे वास्तू म्हणते.
1: सुखसोयीच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात सर, त्या अनुषंगाने तुम्ही जेव्हा या गोष्टी निवडता त्यावेळेला तुमच्यासाठी ती व्याख्या काय होती, कुठल्या सोयी तुम्हाला तिथल्या जास्त भावल्या?
2: महत्वाचं म्हणजे ती तिथलं जे लोकेशन आहे ते फार छान आहे. तिथल्या आतले जे भारदस्पना आहे किंवा त्या देविकामध्ये जे जो काही आपण कार्य करतो तिथली हाईट वगैरे, तिथलं काही सुशोभित इमारत, तिथं असणारे डायनिंग सेपरेट, लॉन्स हे सगळे सेपरेट आहेत, तिथं असणारे पार्किंग व्यवस्था या तिथे उत्कृष्ट असल्यामुळे ते आम्ही सिलेक्ट केलं.
1: अच्छा, पार्किंगचा तर हल्ली खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण प्रत्येकाकडे गाड्या आहेत आणि त्या गाड्या घेऊन येणारी अनेक लोक आज फक्त पार्किंग आहे का हे आधी विचारतात आणि त्यानंतरच आपल्या इव्हेंटला हजेरी लावतात. तर देविकाचा हा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे असं मला वाटतं. यूथ साठी नेहमी असं त्यांच्या डोक्यामध्ये असतं की डेस्टिनेशन वेडिंग करावं, तर तुम्हाला असं वाटतं का की देविका हे डेस्टिनेशन साठी परफेक्ट आहे?
2: हो, अगदी बरोबर आहे. तसं बघायला गेलं तर ते अगदी निसर्गरम्य ठिकाणात आहे आणि शहराला लागून असल्यामुळे आणि सुशोभित असल्यामुळे साईडला चारी साईडला हिरवळ असेल तर डेस्टिनेशन वेडिंग करायला सुद्धा हरकत नाही असं ते ठिकाण आहे.
1: वा, क्या बात आहे. खूप छान वाटलं सर तुमचा हा अभिप्राय ऐकून. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
2: धन्यवाद.
1: श्रोते हो, पुन्हा भेटूयात देविका बँकवेट्स प्रस्तुत देविका द ब्राईट डेस्टिनेशन फॉर वेडिंग या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: सातारा प्रत्येक कार्य कल्याण वस्तू जिथे वास्तू म्हणते.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: देविका बँकवेट हॉल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम. यानंतरचा सुगम संगीताचा कार्यक्रम काही क्षणातच.

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: एआयच्या युगात आयटी क्षेत्रात करिअर करायचंय?
2: मग सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा घेऊन आलेत पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत BCA, BCom IT आणि MCom IT असे व्यावसायिक अभ्यासक्रम.
1: सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, समृद्ध ग्रंथालय, सुरक्षित वातावरण,
3: कौशल्य विकासासाठी विविध शॉर्ट टर्म कोर्सेस,
1: शिवाय 100% जॉब प्लेसमेंटची गॅरंटी.
2: प्रवेशासाठी संपर्क रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका, सातारा.
1: 98 90 54 94 64.
4: साताऱ्याच्या मंदार ट्रेडर्स मध्ये इंडस्ट्रियल टूल्स आणि इक्विपमेंटचा दुरुस्तोत्सव, बचतकारी

0: दुरुस्ती भारी 15 ते 22 जुलै, झीरो लेबर चार्जेस, स्पेअर्स वर 10% सूट.
1: मंदार ट्रेडर्स चा दुरुस्तोत्सव. डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, जेके, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक किंवा बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वेल्डिंग मशीन्सची नेहमीप्रमाणे दुरुस्ती भारी, सर्वात मोठी बचत भारी.
2: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.
3: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
4: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
3: सातारा शाखा, पोलीस हेडक्वार्टर जवळ, 94 22 50 89 94,
4: वडूत शाखा, मोजणी ऑफिस समोर, 70 58 89 97.
3: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर.
5: श्रीमान प्युअर व्हेज पुन्हा सुरू, तिथेच रुजू.
4: RTO ऑफिस समोर, सातारा, 91 58 31 11 53.
6: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व, 70 30 30 22 55.
7: आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत, ऐकणार आहोत सुगम संगीत.

आशा भोसले यांच्या आवाजातील शांता शेळके यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं हेमंत भोसले यांचं. सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत किशोर कदम यांनी

सुगम संगीत आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 MHz आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8 वाजतात. आता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: FM बँड 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 8:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
1: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
2: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे.
1: फ्रेंड्स, अनेक वर्ष स्वतःचा फ्लॅट घेण्याचं स्वप्न उराशी बाळगल्यानंतर जेव्हा आपण स्वतःचा फ्लॅट बुक करतो त्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो, नाही का? अनेक वर्ष केलेली मेहनत, बचत आणि संयम या सगळ्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. आता हे घर आपलं आहे ही जाणीव मनाला विलक्षण समाधान आणि सुरक्षिततेची भावना देते. आता माझ्या बोलण्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, तरी पण मी सांगते, मी नुकतंच सातारच्या न्यू विकासनगर मधल्या 64 अवेन्यू मध्ये फ्लॅट बघायला गेले होते. 64 अवेन्यूच्या श्री अवधूत जाधव सरांकडून मला बरीच माहिती मिळाली आणि आज ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.

0: नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. 64 अवेन्यू मध्ये 5वी शेवटची विंग तयार होतीये असं मी ऐकलं होतं.
1: होय, अगदी खरं ऐकलं तुम्ही. आपल्या चारही विंगच्या यशानंतर आपण 5व्या शेवटच्या विंगचं काम सुरू करून अगदी ते 30% पूर्ण पण केलं आहे. हा प्रोजेक्ट टोटल 2 एकरामध्ये रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असा आहे. प्रत्येकी 7 मजली असे 322 फ्लॅटची स्कीम आहे. आणि कमर्शियल सांगायचं तर यामध्ये 14 शॉप पण आहेत. चारही विंग मधले 95% फ्लॅट सोल्ड आउट सुद्धा केले आहेत. सध्या 5व्या विंग मध्ये एकूण 70 फ्लॅट उपलब्ध आहेत. त्यामध्ये 1 BHK, 2 BHK आणि

0: हा सर्वात महत्वाचा आणि तडजोड न करता जपला जाणारा घटक आहे. आपल्याकडे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू नामांकित कंपनीच्या असतात, जसं की विनय कंपनीच्या इलेक्ट्रिक फिटिंग, ओटीस कंपनीची लिफ्ट, ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल वापरले जाते. स्ट्रक्चर मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित कसे राहील यावर विशेष भर दिला जातो. स्वप्नातलं घर आणि आवाक्यातला दर या ब्रीदवाक्याप्रमाणे परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देत प्रत्येकाच्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी विसावा ग्रुप कटिबद्ध आहे.
1: फॅन्टॅस्टिक सर, या प्रोजेक्ट मध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात?
0: हा प्रोजेक्ट सर्व आधुनिक अमेनिटीज ने परिपूर्ण आहे. 24 तास पाण्याची सुविधा, गेटेड सिक्युरिटी यांसारख्या मूलभूत सोयी तर उपलब्ध आहेतच. त्याचबरोबर सोलर सिस्टीम, CCTV कॅमेरा विथ Wi-Fi अटॅचमेंट यासारखी अत्याधुनिक सुविधा देखील ग्राहकांना दिली जात आहे. 24 तास वापरासाठी असणाऱ्या पाण्याला आपण फिल्ट्रेशन सिस्टीम बसवली आहे. संपूर्ण प्रकल्पातील कॉमन लाईट सिस्टीम ऑटोमॅटिक असणार आहे. या प्रकल्पात एकूण 2 एकरपैकी 8 गुंठे जागा खास राखीव ठेवण्यात आली आहे. भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे सर्व मुले एकत्र खेळायला जरी आली तरी कुठलीही गर्दी जाणवणार नाही. त्याचबरोबर ओपन जिमची सुविधा पण आपण ग्राहकांना देतोय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं आहे, छोटेकानी समारंभासाठी प्रशस्त ओपन स्पेस ची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे.
1: सही.
0: हा प्रकल्प सातारा शहराच्या न्यू विकासनगर भागात वसलेला आहे. तिथून शाळा, कॉलेज, दवाखाना, मंडई आणि बँका या सुविधा अगदी जवळ आहेत. या वास्तू प्रकल्पापासून सातारा पंढरपूर रोड केवळ 900 मीटर अंतरावर तर बॉम्बे रेस्टॉरंट पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय लवकरच सुरू होणारे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणाहून चालत जाता येईल इतक्याच जवळ आहे. त्यामुळे कुटुंबासहित निवांत सुरक्षित जीवन जगण्यासाठी तर ही जागा आदर्श आहेच, पण वेगाने होत असलेल्या परिसराचा विकास पाहता भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प उत्तम व भरघोस रिटर्न देणारा ठरणार आहे.
1: बरोबर आहे सर, अगदी खरं बोललात. सर, मला आता निघायला हवं. मी बाबांना घेऊन साइट व्हिजिटला परत नक्की येईन. मला तुमचा नंबर मिळेल?
0: नक्कीच, घ्या ना. 72 94 94 64 64.
1: 72 94 94 64 64.
0: करेक्ट, शेवटची 5वी विंग सुरू आवाक्यातल्या दाराची.
1: हो हो हो सर, थँक्यू सो मच. सो फ्रेंड्स, तुम्हालाही सुसज्ज इमारत, प्रशस्त फ्लॅट, दर्जेदार बांधकाम आणि सर्व सोयींनी युक्त असं स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं असेल तर आजच सातारच्या न्यू विकासनगर मधील 64 अवेन्यू मध्ये अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. फोन 960-432-13-40.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84082993 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: PM जय. अब गरीबों की जय बन गई है.

0: काय चाललंय काय झटपट पटापट?
1: अगं पंचगंगा बँकेच्या झटपट गोल्ड लोन मुळे माझं मोठं काम पटापट झालं.
0: कसलं?
1: स्टार्टअप साठी अर्जंट पैसे पाहिजे होते, आपल्या पंचगंगा बँकेत गेलो, झटपट गोल्ड लोन घेतला, पटापट पैसे खात्यात, मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात.
0: बरं झालं तू पंचगंगा बँकेत गेलास. आमच्या बाबांसारखं फसव्या आमिषाला बळी पडला असतास ना तर आतापर्यंत व्याज भरून घाईला आला असतास.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमोसाठी संपर्क 98 222 41 255.
2: झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
2: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे, 103.1 MHz वर. श्रोते, आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम महाजन हॉस्पिटल.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाजन हॉस्पिटलचे डॉक्टर अभिषेक महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
5: नमस्कार श्रोते हो.
4: आपण रोबोटिक सर्जरी बद्दल बोललो, आता पेशंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर विचार करायला गेलं तर त्यांनी रोबोटिक सर्जरीचा पर्याय का निवडावा, त्याचा पेशंटला काय फायदा होतो याबद्दल आज आम्हाला सांगा.
5: येस सर, लास्ट एपिसोड आपण म्हणल्याप्रमाणे की रेग्युलर किंवा कन्व्हेन्शनल रिप्लेसमेंट आणि रोबोटिक रिप्लेसमेंटच्यामध्ये अॅक्युरसीचा हा फरक पडतो. म्हणजे अगदी 0.5 mm बोन कट असेल किंवा 0.5 degree सांधाचा अँगल बदलणं असेल, तर हे जे 0.5 mm किंवा हे जे आहे ह्याच्यामध्ये लॉन्जिव्हिटी किंवा पेशंटच्या जो सांधा टाकलाय त्याचा लाईफ मध्ये फरक पडतो. स्पेशली जर यंग पेशंट असेल तर सांधा जर तो 5-6 वर्ष जास्त टिकला तर त्याच्या दृष्टीने ते डेफिनेटली बेनिफिशियल राहील. जे की कन्व्हेन्शनल मध्ये मी मागाशी म्हणल्याप्रमाणे तेवढं ह्युमन आय किंवा डोळ्याला तेवढं आपण फरक जाणू शकत नाही 0.5 mm किंवा 0.5 degree. त्यामुळे अॅक्युरेसी चांगली असल्यामुळे इम्प्लांटचं लाईफ जे आहे ते चांगलं राहतं किंवा जास्त राहतं रेग्युलर ह्याच्यापेक्षा. दुसरं मी म्हणल्याप्रमाणे प्लॅनिंग रोबोट करतोय, म्हणजे आपण ऑपरेशन करण्याच्या आधीच आपल्याला हा प्लॅन रेडी असतो की किती कसं बोन कट्स घ्यायचे किंवा काय पुढे होणार आहे, जे की कन्व्हेन्शनल मध्ये आपल्याला सांधा ओपन केल्यानंतर बरेचदा आपल्याला डिसिजन घ्यावा लागतो. त्यामुळे रोबोटिक सर्जरी जर सर्जन तुमचा जर एक्सपिरियन्स असेल सांधे त्यांनी रोबोटनं भरपूर बदलले असतील तर ही रोबोटिक सर्जरी ही लवकर सुद्धा होऊ शकते. प्लॅनिंग तुमचं जर व्यवस्थित सगळं जर रेडी असेल तर, आणि बरेचदा तुमचं ब्लड लॉस म्हणा किंवा इन्फेक्शन रेट जे आहे ते देखील रोबोटिक ह्याच्यामध्ये थोडंसं कमी राहतं. त्यामुळे पेशंटची रिकव्हरी सुद्धा ही लवकर होते. त्यामुळे जर पॉसिबल असेल तशी तुमच्याकडे जर फॅसिलिटी असेल तर डेफिनेटली नवीन टेक्नॉलॉजीचा वापर हा प्रत्येक पेशंटनी करून घ्यावा हे मी सगळ्यांना अपील करतो.
4: अगदी श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये आता सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक सर्जरीचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर ऑर्थोकेअर, स्किन केअर बरोबर पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू, इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा सुद्धा उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मुनार हॉटेल जवळ, सातारा इथे. संपर्क 90 75 023 025, 90 75 023 025, 9075 023 025. डॉक्टर अभिषेक सर, जसं रोबोटिक सर्जरीचा आपण पर्याय लोकांना देतो तर इन्शुरन्स ज्यांचा ज्यांचा असतो त्यांच्यासाठी सुद्धा ही रोबोटिक सर्जरी उपयोगी ठरते का? इन्शुरन्समध्ये हे कव्हर होतं का?
5: येस, तर आता हे कन्व्हेन्शनल तर आता जुनं जे पद्धतीचं ऑपरेशन जे आहे ते तर सगळे इन्शुरन्स कव्हर करतातच, पण रोबोटिक देखील आजकाल बऱ्यापैकी लिडिंग कंपनीजनं त्यांच्या प्लॅन्समध्ये इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. फक्त मी पेशंटना अपील करेन की एकदा त्यांनी रोबोटिक कन्फर्म करायचं असेल तर त्याआधी एजंटकडनं किंवा इन्शुरन्स ऑनलाईन आजकाल माहितीच तर ते एकदा चेक

0: करावं की काही कंपनीजना अजूनही त्यांच्या ह्याच्यामध्ये अपग्रेड केलेलं नाही. रोबोटिक किंवा न्यू टेक्नॉलॉजी जी आहे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, ते काही कंपनीजमध्ये अजून आलेले नाही आहेत. पण मेजॉरिटी ह्याच्यामध्ये आलेले आहेत, आणि नसेल तरी काही येणाऱ्या काही महिन्यात किंवा एखाद्या वर्षात माझ्या मते सगळ्यांमध्ये ते इन्कॉर्पोरेट होईल. आणि रोबोटिक वर्सेस कन्व्हेन्शनल ह्याच्यामध्ये पॅकेजमध्ये देखील तो फरक पडतो, त्यामुळे एकदा ऑपरेशनला जाण्याच्या आधी त्याची डेफिनेटली खात्री करून घ्या. नंतर सरप्राईजेस किंवा एक्स्ट्रा खर्च असं पेशंटला खिशाला बुरदुंड नको.
1: ओके श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये आता सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक सर्जरीचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर ऑर्थो केअर, स्किन केअर, पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू, इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व सेवा सुद्धा महाजन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. महाजन हॉस्पिटल पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मुनार्क हॉटेलजवळ, सातारा इथे. संपर्क 90 75 023 025, 90 75 023 025, 9075 023 025. पुन्हा भेटूयात. महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर अभिषेक महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार श्रोते हो.
2: आताच आपण ऐकलात ग्राहक केंद्रित कार्यक्रम महाजन हॉस्पिटल. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. आता मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: be with it.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशाच्या 20 राज्यांमधल्या 75 अमृत रेल्वे स्थानकांचं काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं. अमृत भारत स्थानक योजना ही जगातली सर्वात मोठी स्थानकांच्या पुनर्विकासाची योजना असून 1,570 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह हे काम करण्यात आलं आहे. काल लोकार्पण झालेल्या 75 स्थानकांमध्ये महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. विकास भी विरासत भी म्हणजेच विकासासोबत वारशाचंही जतन हे सूत्र ठेवून या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यातून स्थानिक संस्कृती वारसा आणि स्थापत्यकलेचंही दर्शन घडेल अशा पद्धतीनं या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 2 नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला, तसंच जवळपास 5,500 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधांचंही उद्घाटन करण्यात आलं. तत्पूर्वी हरियाणात जिंद इथं काल सकाळी पंतप्रधानांनी देशातल्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे जिंद ते सोनीपत या मार्गावरून धावणार आहे.

ही गाडी रचनेपासून ते निर्मितीपर्यंत पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. तर देशातली पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या रेल्वेत हायड्रोजनचं रुपांतर वाफेत होत असल्यामुळे ती धावताना होणारं कार्बन उत्सर्जन शून्य आहे. यामुळे भारत आता हायड्रोजनवर चलित रेल्वेगाड्या चालवणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात सामील झाला आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये समाधानकारक प्रगती होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. समाज माध्यमावरील एका पोस्ट संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हा खुलासा केला. जपान भारताला E20 श्रेणीतील ट्रेन पुरवणार आहे, मात्र ती 2030 सुरुवातीलाच उपलब्ध होईल. सध्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं बांधकाम वेगानं सुरू आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2027 कार्यान्वित होईल असंही जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना बुलेट ट्रेनच्या कामातील प्रगतीबाबत माहिती देताना सांगितलं. येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं सरकारनं उद्या राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सरकारकडून राजकीय पक्षांना केलं जाण्याची शक्यता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या 3 पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज ते भारत बांगलादेश सीमेजवळील जुमागाच इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीला भेट देणार आहेत. या भेटीवेळी ते बीएसएफ जवानांशीही संवाद साधणार असून प्रहरी संमेलनाला संबोधित करतील. तसंच ते वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याबरोबरच बीएसएफशी संबंधित विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल टालिन इथं एस्टोनियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्गस साखना यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, डिजिटल परिवर्तन, सायबर सुरक्षा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात भारत इस्टोनिया सहकार्य वाढवण्याच्या विविध मार्गांविषयी चर्चा केली. भारत युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी अंतिम निष्कर्षाप्रत पोचल्यानंतर आता नवीन संधी निर्माण करण्याबाबतही त्यांनी आपले दृष्टिकोन मांडले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात 138.1 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशानं या प्रकल्पांचं काम हाती घेण्यात येत आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्याबरोबरच प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात SIR ला 10 मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेतयात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 मृत्यू झाला तर 22 जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील आवदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. होर्मुझच्या समुद्रधुनीवरून सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला असून अमेरिका आणि इराण यांनी काल पश्चिम आशियातील परस्परांच्या पायाभूत सुविधा आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून आणखी हल्ले केले. इराणची लष्करी क्षमता आणखी कमकुवत करण्याच्या उद्देशानं हल्ल्यांची व्याप्ती वाढवत सलग 7 दिवशी विशेषतः पूल आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करून हल्ले केल्याचं अमेरिके

0: च्या सेंट्रल कमांडकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं काल रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या दक्षिण भागातील होर्मोझगन प्रांतातील पूल उद्ध्वस्त झाल्याचं इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीनं म्हटलं आहे. मेक्सिकोच्या दक्षिण किनारपट्टीलगतच्या भागाला काल 7.4 तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपामुळे तूर्त तरी कोणत्याही नुकसानीचं वृत्त नसल्याचं मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सुनामीचा धोका लक्षात घेता खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधू हिची लढत आज चीनच्या चेन युफेईशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीतल्या कालच्या सामन्यातून जपानच्या नोझोमी ओकुहारा हिनं माघार घेतल्यामुळे पीव्ही सिंधूनं अंतिम 4 खेळाडूंच्या उपांत्य फेरीत धडक मारली. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात आज मियामी स्टेडियमवर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 2:30 हा सामना सुरू होईल. वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गारफील्ड तथा गॅरी सोबर्स यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. अष्टपैलू खेळाडू असलेल्या सोबर्स यांनी 1954 ते एप्रिल 1974 या आपल्या कारकिर्दीत 93 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 8,032 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 235 बळी घेतले होते. क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू असा नावलौकिक असलेल्या सर गॅरी सोबर्स यांचा क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजला मानाचं स्थान मिळवून देण्यात मोलाचा वाटा होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एक मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8:40 झाली आहेत.

आकाशवाणी प्रसारित करीत आहोत पायी वारी पंढरीची या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत. आज आपण ऐकणार आहोत तरडगाव ते फलटण दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी. निवेदन अजय गिजरे आणि श्रेया गोलेवडेकर. तंत्रसहाय्य वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत. सादरकर्ते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती आहे.

श्रुतः रामकृष्ण हरी नामतेचे रूप रूपतेचे नाम नामारूप भिन्न नाही नाही. संत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे नामात आणि रूपात तादात्म्यता दर्शवणारी ही वारी. आळंदीहून निघालेला भक्तांचा हा महामेळा जसजसा पंढरपूरकडे सरकत जातो तसतसा तो अधिकाधिक विठ्ठलमय होऊन जातो. माऊली माऊली हा एकमेकांना संबोधण्याचा मंत्र तर रामकृष्ण हरी हा जपोमंत्र, या दोन मंत्रांनी सारं भारावलेलं वातावरण, वारीचा हा प्रचंड ओघ आणि या मंत्रांनी घुमून राहिलेले

0: वातावरण हे सारं न्याहाळताना विठू माऊलीच साक्षात या साऱ्यांसोबत विराजमान आहे. हा सारा मेळाच एक विठ्ठल आहे आणि पुन्हा तोच माऊलीच्या ओढीनं पुढे नेतोय आणि चालतोय आहे असा भास व्हावा.
1: तरळगावहून फलटणसाठी पालखीनं प्रस्थान ठेवलं. दरम्यान निंबोरे इथं दुपारच्या विसाव्यासाठी पालखी विसावली असता उन्हाबरोबरच पावसाच्या सरींनी सुद्धा हजेरी लावली, त्यामुळे वातावरण उल्लसित झालं.
2: नमस्कार माऊली. नमस्कार. नमस्कार. श्रीराम गावंडे आमची कानिफनाथ महाराज दिंडी बुलढाणा, बुलढाण्यावरून आळंदी आणि आळंदीवरून पंढरपूर आणि पंढरपूरवरून परत बुलढाणा.
3: एखादा अभंग वगैरे घेऊया.

0: धन्यवाद. रामकृष्ण हरी.
1: रामकृष्ण.
2: श्रोते हो, दिनांक 17 रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं तरडगावहून फलटणसाठी प्रस्थान ठेवलं. दरम्यान आदल्या दिवशी लोणंदहून निघाल्यानंतर चांदोबाचा लिंब या ठिकाणी उभं रिंगण सोहळा पार पडला. अत्यंत मनोहारी, डोळ्यांचं पारणं फेडणारा हा क्षण वारकऱ्यांनी मनात साठवून ठेवला आणि पालखीसोबत पुढच्या प्रवासाची ऊर्जाही त्यांना मिळाली. उभं रिंगण पार पडल्यानंतर अश्व ज्या मार्गावरून धावतात ती पावन माती कपाळी लावण्यासाठीही लगबग उडाली. या उभ्या रिंगणाचं अधिक वर्णन करतायत संस्थानचे कर्णेकरी बल्लाळेश्वर वाघमारे.
3: श्रोते हो, वारीमध्ये निंबोर्णे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. पालखीस्थळी बल्लाळेश्वर गुणशंकर वाघमारे हे कर्णेकरी आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलतो आहोत. तर थोडस आपण त्यांच्याकडून चांदोबाचा लिंब या ठिकाणी जे उभरिंगण होतं त्याचं एक वर्णन त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि कर्णेकरी म्हणून त्यांची काय जबाबदारी आहे ते पण थोडंसं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार माऊली.
4: नमस्कार. जय हरी. रामकृष्ण हरी.
3: आता काल तुम्ही चांदोबाचा लिंब इथलं रिंगण अनुभवलं असेल,
4: अनुभव
3: त्याचं वर्णन आमच्या श्रोत्यांसाठी सांगा.
4: रिंगणाचा असा अनुभव आहे की माऊलींचा जो अश्व आहे ते पुढे 27 नंबर दिंडी असती, त्या 27 नंबर दिंडीपासून चोपदार जे असतात माऊलींचे पालखी सोहळ्याचे ते चोपदार ओळी करत जातात. ओळी केल्याच्या नंतर मध्ये कोणी चप्पल बूट हे कोणी काढायचं नसतं, मग त्याच्यानंतर देवाच्या रथापर्यंत ओळी करत जातात आणि रथाच्या माग बी ओळी होतात. रथाच्या माग ओळी झाल्या की त्याच्यानंतर टाईमनुसार माऊलींचा अश्व पहिला जरी पटक्याचा जो झेंडा आहे भोपळे दिंडी म्हणून तो सोडला जातो. म्हणजे याचा अर्थ माऊलींचा अश्व आता येणार आहे थोड्या वेळात आणि त्याच्यानंतर थोड्या वेळात माऊलींचा अश्व धावायला लागतो. उभ्या रिंगणाचं महत्व असं आहे की साक्षात माऊलींना तो घोडा प्रदक्षिणा मारतो रथाला आणि रथाला प्रदक्षिणा मारून त्या घोड्याचं स्वागत होतं. त्याला हार घातले जातात, त्याला माऊलींच्या पादुका बसले पेढे किंवा काय खाऊ असेल तो प्रसाद सगळा दिला जातो आणि त्याच्यानंतर परत पुढे घोडे सोडले जातात. घोडे सोडल्याच्या नंतर हे उभं रिंगण संपलं जातं.
3: साधारण हा सोहळा किती वेळाचा असतो?
4: साधारण हा सोहळा आल्यातले झाला तर एक तासाचं नियोजन असतं सगळं. त्याच्यानंतर आरती असती, आरती आली की सोहळा पुढे सरकतो.
3: आता हा काल किती वाजता सोहळा संपन्न झाला असं म्हणूया आपण?
4: 3:30-4 दरम्यान संपन्न झाला
3: आणि
4: त्याच्यानंतर पालखी तरडगावला मुक्काम ठिकाणी आली.
3: आता तुमच्याकडे कर्णेकरी म्हणून पण जबाबदारी आहे, तर ती काय आहे ते पण ऐकायचंय.
4: कर्णा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा कर्णा हा हा संपूर्ण पितळाचा कर्णा आहे आणि ही आमची माऊलीच्या मंदिरात ही जी सेवा करण्याची आहे ही चौथी पिढी आहे. माझी दोन्ही मुलं आळंदीत आता आरती करतात, मी इथं आहे, वडील आहे तिथं. मला नाही म्हणलं तरी आता 2005 पासून वारी करतोय आणि वारीच्या रस्त्यानी जो कर्णा असतो तो कर्णा हा माऊलीचा वाजवला जातो. ह्याच्यामध्ये 20 ज्या वेळेला टेकतात पालखी त्यावेळेला भजन चालू असतं साईडनी, ज्ञानोबा तुकाराम ह्या भजनात.

0: ज्यावेळेला माऊलींची पालखी विसावे टिकती त्यावेळेला तो करणार होतो की आता सगळे वारकरी शांत होतात, मग ज्याचे कोण नाश्त्याला कोण भाकरी काय जे आणले गठुड भाविक लोक गावातली लोक जे आणून देतात ते संपूर्ण खातात, खाल्ल्याच्या नंतर मग पहिला करणा होतो. मग पहिला करणा झाला म्हणजे काय वारकरी सज्ज होतात, चला आता आपल्याला निघायचंय. मग दुसऱ्या करण्याला वारकरी दिंडी देऊन थांबतात जाग्याव, त्यांची पिशवी घेऊन त्यांच्या वगैरे सगळं सज्ज राहतात, टाळ घेऊन पताका घेऊन सगळे सज्ज राहतात. दुसऱ्या करण्याला घोडे काढले जातात आणि तिसऱ्या करण्याला देवाचं प्रस्थान होतं, म्हणजे पुढच्या विसाव्या करता आपण माऊलींना प्रस्थान करत असतो. हे नित्यक्रम रोजचा चालू असतो. ज्या वेळेला माऊलींची संध्याकाळी समाज आरती असती, समाज आरती म्हणजे काय, समाजाच्या समोर महाआरती, त्याच्यामध्ये भक्त करण्यामध्ये आरती ज्ञानराजा महाकैवल्य केजा ही संपूर्ण आरती करण्यामध्ये म्हणली जाते तोंडाने. याला काही मशीन नाही काही नाही, हे तोंडाने म्हणतो आम्ही. आणि त्याच्यानंतर निळोबरायांनी रचलेली प्रपंचरत्न सर्व ही भोगून दाखली, अनशापासून देहबुद्धी हारिली, वैराग्याची निष्ठा प्रकट दाखवली, ही जगद्गुरु तुकाराम महाराजांची आरती नंतर म्हणली जाते. आणि त्याच्यानंतर समाज आरती संपली जाते. मग प्रत्येक जण ज्याच्या तंबूमध्ये रावटीमध्ये जाऊन आराम करतो. दुपारतीच्या वेळेला बी करणा होतो, सकाळी पहाटची आरती असते, पहाटच्या आरतीच्या वेळेला बी आधी करणा होतो आणि मग पहाटची आरती. हा जो नित्यक्रम आहे आळंदीपासून ते पंढरपूर, पंढरपूरपासून ते परत आळंदीपर्यंत परतीचा प्रवास म्हणतो त्याला, हे संपूर्ण हा महिना कालावधी हा सतत माऊलींच्या जय घोषामध्ये चालत असतो. जय हरी, रामकृष्ण हरी.
1: धन्यवाद माऊली, ही सगळी माहिती दिल्याबद्दल. रामकृष्ण हरी.

उजर

0: संत सोयराबाई म्हणतात, नाही भेदाचे ते काम पळोनी गेले क्रोध काम. वारी म्हणजेच एक तपश्चर्या आहे, ती सुद्धा पुन्हा पुन्हा दरवर्षी करायची. आषाढ महिना लागताच ओढ लागते विठू दर्शनाची, आस लागते वारीची. नवविधा भक्तीचा प्रत्यय आणून देणारी ही वारी. कोणी न बोलावता, कोणी न सांगता पावलं आपसुक वारीच्या वाटेवर एकत्र येतात. संसार रूपी सारी बंधनं गळून पडतात आणि माऊली या एकाच बंधनानं जोडलं जाऊन अध्यात्मात चिंब भिजतात, नाहून निघतात. वर्षभराची ऊर्जा आनंद त्यांना इथंच गवसतो, तोच पुन्हा पुन्हा येण्यासाठी भाग पाडतो.
1: कमलाकर अंकुशे,
2: नारायण मोहोळकर,
3: जगदीश रांदळ,
2: लातूरहून आलो माऊली.
4: किती वर्ष करताय वारी?
2: 8 वर्ष झालं.
4: तुमच्या तर ही सायकल आहे, तुम्ही कोण कोण आलाय बरोबर?
1: जवळजवळ मला 10-15 वर्ष झाले वारी करतोय, एक वारी चुकली नाही आतापर्यंत. आपल्याला घडतं त्याच्या जीवावर चालतो.
4: वारी केल्यामुळे काय वाटतं तुम्हाला, काय मिळतं?
1: मला आनंद मिळतो, एवढा आनंद मिळतो, मुक्त होतो या वारीमध्ये. घरचा कुठला विचार येत नाही ना, काय नाही, मागचा पुढचा काय नाही विचार येत. सुख शांती याच्यात,
2: आत्म्याला शांती आहे, तर सगळं शांती आहे. 11 महिने शांती राहणारच झाली आत्म्याला.
4: वर्षभरासाठी ऊर्जा मिळते तुम्हाला. भजन एखादं म्हणताय,
5: मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी,

माहेर या पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, या पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, डोळ्यात भरला ज्ञानोबा, डोळ्यात भरला ज्ञानोबा, मुखात भरला।

0: या वारीमध्ये गेली 40 वर्ष माऊलींच्या नैवेद्य सेवेमध्ये कार्य करणाऱ्या गयाबाई निळे यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या,
1: माझं नाव गयाबाई शिवाजी निळे आणि मी परभणी जिल्ह्यातून आलेली आहे. परी इथं मला 40 वर्ष झालं ही सेवा मी करीते. गावाचं नाव महापुरी. आम्हाला वारी आली की आनंद वाटतो आणि प्रत्येक तळाव आम्ही स्वयंपाक करतो. आम्हाला ही आवड आहे.
2: वय किती तुमचं?
1: 70.
2: कुठं कुठं थांबलं जातं?
1: येताना ह्याच्यातून निघालं पंढरपुरातून की आपलं वाकरी. वाकरी झाली मग हे बाकीचे गाव चालू.
2: वाकरी नंतर कुठल्या कुठल्या टप्प्यावर असा तळ असतो जेवणाचा?
1: फलटणला असतं, जेजुरीला असतं, दुपार जाताना मुकाम असतं, येताना दुपार असते, असं असतं निजेन.
2: बरं,
1: माऊलीच्याच पालखीत असतो. मग बाकीच्या दिंड्या किती हजारो लाखो आहेत.
2: आणि इतके वर्ष झालं तुम्ही करताय, कसं वाटतंय तुम्हाला?
1: आनंद वाटत. कधी आता हे मुकाम हे असे ध्यानात येते तर हयावारी 2 महिने म्हणता मग सगळं आठवत. मुकाम आठवतेत, कधी जाईन कधी नाही, सगळं आनंद डोळे भरून येते. असं रडा येत. आमच्या जोडीदारनी आहेत, कोणला 4 वर्ष झालं, कोणाला 10 वर्ष झालं, कोणाला मयाहून आणखीन 50 वर्ष झालं असं. हा, 1 महिन्यासारखीच आहे जोडीदारी. आणि दर्शन आम्हाला एकादशीच्या दिवशी नेते पांडुरंगाच्या, आणि मोकळं दर्शन असतं आम्हाला.
2: आणि जेव्हा ही पालखी माघारी फिरते तेव्हाचं नियोजन कसं असतं?
1: तेव्हा तर 2000 लोकांचं जेवण आहे. आता आम्हीच करतो.
2: हे असंच पालखी माघारी जाते तेव्हा असंच नियोजन?
1: एवढे नसतेत लोक.
2: आता साधारण किती लोकांचं जेवण बनवता तुम्ही?
1: आता आम्ही 500, 1000, 1500 म्हणजे मग आपले कसे की हे तंबूवाले, रथवाले, बैलवाले ह्याला जेवण आम्ही करतो.
2: आणि ह्यात तुम्हाला आनंद आहे?
1: आनंद आहे.
2: जोपर्यंत व्यवस्थित शरीर चालते तोपर्यंत ही सेवा अखंड राहते.
1: तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहे. आता काय सांगा, मुलीचा मग काय झालं नाही मला. माऊलीचा आपल्याला उपकार आहे. राणी म्हणतात अशा वयात बाई करी ती.
2: रामकृष्ण
1: हरी. रामगंगा माऊली.
3: माऊली नमस्कार. रामकृष्ण हरी.
4: रामकृष्ण हरी. माझं नाव ज्ञानेश्वर नंदकुमार क्षीरसागर. आमच्या दिंडी सोहळ्याचं नाव केदारनाथ दिंडी सोहळा निलाम पाटडीची आहे आपल्या सातारा जिल्ह्यातली. रथाच्या मागे आमचा 134 नंबर आहे दिंडीचा. वारी करतोय मी. मला आता जवळजवळ आता हे 13वा वर्ष आहे.
3: तर एखादं भजन कुठलं तरी सादर करणार?
4: हा, करू ना.

0: मकर कुंडले तपती श्रवणी कंटी कौस्तुभमणी विराजित कंटी कौस्तुभमणी विराजित कंटी कौस्तुभमणी विराजितो। आता आमच्या संप्रदायात शेवटच्या कडव्याला चाल दुसरी असते। तू का म्हणे माझे हे की सर्व सुख पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीने आवडीने आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान।
1: आजच्या 21व्या शतकातील वारीकडे बघताना 13व्या शतकात ज्यांनी विश्वाच्या कल्याणाचं पसायदान मागितलं त्यांनी दिलेल्या मार्गावरून आणि मंत्रासोबत आज वैश्विक वाटचाल होऊ लागली आहे। मानवजातीच्या कल्याणाच्या हेतूसाठी परमोच्च आनंदाच्या निधानासाठी उपदेशासाठी सुरू झालेली ही वारी आज स्वतःच एक चालतं बोलतं विद्यापीठ

0: होऊन गेली आहे, वाणीपेक्षा कृतीतून काही घडवणारी।
1: श्रुत्य 17 तारखेला फलटण इथं विसावलेला हा वैष्णवांचा मेळा विठुरायाच्या ओढीनं पुढे सरकतोय। फलटणचा मुक्काम संपवून आज विडणी, पिंपळद, निंबळक फाटा असे साताऱ्यातील टप्पे पार करत जिल्ह्यातल्या शेवटच्या बरड या ठिकाणी तो विसावेल। सातारकरांचा भावपूर्ण निरोप घेऊन बरड येथील मुक्कामानंतर सातारा जिल्ह्यातून पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल। पुढील वर्षी पुन्हा माऊलींच्या भेटीच्या आस घेऊन आपण पुन्हा भेटूच। तोपर्यंत आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो।
0: रामकृष्ण हरी।

आपण ऐकत होतात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत पायीवारी पंढरीची. आज यामध्ये तरडगाव ते फलटण दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी आपण ऐकलेत. निवेदन केलं होतं अजय गिजरे आणि श्रेया गोलीवडेकर यांनी. तंत्रसहाय्य होतं वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत यांचं आणि सादरकर्ते होते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती होती.

पायी वारी पंढरीची या आषाढी पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती होती.

एफएम बँड 103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं सातारा केंद्र. श्रोते हो, सकाळचे 9 वाजलेत. ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत दिवाना मस्ताना या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं, स्वर सोनू निगम आणि पूर्णिमा यांचा, संगीत दिलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: एक टेस्ट एकदम बेस्ट, साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची, एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची, म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची।
2: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा।

0: सांधेदुखीनी त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
0: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
0: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
0: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185 68006.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: रिमझिम बरसती पाऊस धारा इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
2: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत चुपके से या चित्रपटातील अब्बास यांची गीतरचना. गात आहेत गायत्री अय्यर आणि जुबिन. संगीत दिले रणजित बारोटी यांनी.

0: करी।
1: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय।
2: मॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस।
1: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा, संपर्क 9665784।
3: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी, छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य।
4: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली।
3: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते।
4: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा।
3: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900।

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
2: भसवणकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
4: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
4: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
4: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
4: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185 68006.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं आत्ताचं गीत आपण ऐकलं. दुल्हे राजा या चित्रपटातलं समीर यांचं, स्वर होता अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांचं, संगीत दिलं होतं आनंद मिलिंद यांनी.
1: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
2: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90 118 90 118.

0: करी।
1: अहो अहो काय हे एवढे कसले बॉक्स घेऊन आलात?
2: सांगतो अगं जावई बापू येत आहेत, उद्या त्यांना जायचंय कॉन्फरन्सला, तिथे अनेक कंपन्यांचे सीईओ येणार आहेत, त्यांच्यासाठी मिठाई हवी आहे।
1: मग राज पुरोहितची काजू कतली आणायची ना, तुम्ही तिथे इतकी वर्ष काम करताय, त्यांची क्वालिटी माहिती आपल्याला। अहो कोकणातले स्पेशल काजू आणि अस्सल चांदीचा वर्क, मला विचारायचं तरी एकदा, किती ती घाई मिठाई आणायची?
2: जरा बॉक्स बघ तरी।
1: अगं बाई राजपुरोहितचीच काजू कतली आहे हो, पॅकिंग बदललंय वाटत, काय छान बॉक्स आहेत ना, आधी नाही का सांगायचं?
2: तू बोलू दिलस तर ना, किती ती घाई बोलायची।
3: आनंदाचे छोटे क्षण गोड करण्यासाठी, कौटुंबिक सोहळ्यांसाठी किंवा कॉर्पोरेट गिफ्ट साठी पारंपरिक मिठाई घेऊया, राजपुरोहितची काजू कतली देऊया।
2: राजपुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे।
3: आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर,
2: पोवई नाका IDBI बँकेसमोर,
3: विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी
2: आणि कदम बाग सदर बाजार सातारा येथे।
4: कला शिक्षण इयत्ता 10वी 12वी उत्तीर्ण मुला मुलीं करता शासन मान्य डिप्लोमाना प्रवेश, फाउंडेशन ATD GD आर्ट ड्रॉइंग अँड पेंटिंग आर्ट मास्टर, संपर्क SKM इन्स्टिट्यूट ऑफ फाईन आर्ट, बरे रस्ता सातारा, फोन 74994151793।

0: नारायण विश्व, आपलं विश्व म्हणजे आपलं घर.
1: नारायण विश्व, जिथं आपलं जग बसेल.
0: नारायण विश्व, जिथे घराची ओढ लागेल.
1: नारायण विश्व, जिथं कोणी आपली वाट बघेल.
0: नारायण विश्व, रहिमतपूर रोड, कोडोली, सातारा इथे.
1: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट.
0: आमचा संपर्क 90118 90118,
1: 9011890118.
0: कंग्रायकर बिल्डर्स यांचे नारायण विश्व.
1: आपली वास्तू हरी वास्तू,
0: पवित्रम तथास्तु.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत दिल परदेसी हो गया या चित्रपटातलं सावन कुमार यांचं, स्वर सोनू निगम आणि अलका याग्निकी यांचा. या गीताला संगीत दिलंय उषा खन्ना यांनी.

या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ट्यून केलेत आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 9:30 वाजलेत. ऐकणार आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

सुगम संगीताच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर यांच्या आवाजात संगीत दिलं होतं रवी दाते यांनी. सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्रज्ञा देशपांडे यांच्या आवाजातील डॉ राहुल देशपांडे यांची गीतरचना.

प्रदीप निफाडकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत होतं भीमराव पांचाळी यांचं. सुगम संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत

सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत साधना सरगम यांच्या आवाजातील मलिका अमर शेख यांची गीतरचना. संगीत आहे सतीश चंद्र मोरे यांचं.

0: 103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

0: मनोज पुरोहित, आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा। राज पुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा। राज पुरोहित।
1: 12वी सायन्स नंतर पुढे काय? फार्मसी मध्ये फक्त 2 वर्षात बनवा भक्कम करिअर।

0: कैलासवासी सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी सातारा 1986 पासून गुणवत्तेचं आणि विश्वासाचं नाव. राजवाड्याजवळ अनंत इंग्लिश स्कूल शेजारी सातारा. सरकार मान्य अभ्यासक्रम, फी सवलत आणि मुलींना शैक्षणिक फी संपूर्ण माफ आणि हो नोकरीची खात्रीही आमच्याकडे. संपर्क करा 98 81 64 79 85. कैलासवासी सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी, तुमच्या यशाची पहिली पायरी.
1: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
2: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी.
1: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
2: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
1: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
4: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
5: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
4: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665588484.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम 103.1 मेगाहर्ट्झवर. श्रोत्यांनो, सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर महाजन स्किन केअर.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत आधुनिक तंत्रज्ञान आणि अचूक निदान या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाजन हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर तन्वी आदित्य महाजन आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर तन्वी.
3: नमस्कार.
2: डायबिटीस बद्दल आपण बोलत होतो. आता जसं तुम्ही डायबिटीसची लक्षणं आम्हाला सांगितली, तसं त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या टेस्ट केल्या जातात हे देखील आम्हाला सांगा ना.
3: डायबिटीससाठी एकदम पाच कॉमन टेस्ट असतात. त्यातली पहिली टेस्ट म्हणजे फास्टिंग ग्लुकोज, ब्लड ग्लुकोज फास्टिंग.
2: बर,
3: तर हे आपण 7 ते 8 तास झोपल्यानंतर उठल्यावर फक्त पाणी पिऊन पटकन रक्त देऊन ही तपासणी केली जाते.
2: बर, उपाशीपोटी.
3: आणि ती टेस्ट मध्ये आपल्याला इट इज क्वाईट कन्क्लुझिव्ह की आपल्याला डायबिटीज आहे की नाही.
2: बर,
3: तर नॉर्मल रेंज 70 ते 99 असते. पण जर तुम्ही थोडे एक्स्ट्रा वेट असेल तुमच्यामध्ये, किंवा तुमची फॅमिली हिस्ट्री असेल, किंवा तुम्हाला आधी प्रेग्नन्सी मध्ये जेस्टेशनल डायबिटीज म्हणून डिटेक्ट झालं असेल, ते लोकांना आपण प्री डायबिटीज म्हणून म्हणतो.
2: ओके,
3: तर त्या लोकांमध्ये ती एक रेंज असते 100 ते 125.
2: बर,
3: आणि डायबिटीज आहेच फास्टिंगच्या वेळेस जेव्हा 126 वरती जर शुगर असेल त्याला आपण डायबिटीज आहे असं म्हणतो.
2: अच्छा, ओके.
3: तर दुसरी टेस्ट आहे ब्लड ग्लुकोज रॅन्डम. तर त्याच्यामध्ये आपण कधीही पूर्ण दिवसभरात ही टेस्ट करू शकतो.
2: बर,
3: आपण आपलं रक्त द्यायचं आणि बेसिकली ज्यांना जास्ती पाणी प्यावं असं वाटतं किंवा आपण सारखं लघवी करतो त्या लोकांसाठी तर दिस इज अ व्हेरी क्विक असेसमेंट टेस्ट.
2: बर,
3: तर त्यांच्यासाठी रॅन्डम जी शुगर येते ती जर 200 वरती असेल तर आपण त्यांना डायबिटीज आहे असं लेबल करतो.
2: अच्छा, अजून कोणत्या टेस्ट आहेत ते देखील सांगूयात. त्याआधी श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक रिझल्टसाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंबा चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा इथे. संपर्क 9658960960, 9658960960, 9658960960. डॉक्टर तन्वी, आपल्याकडे डायबिटीससाठी कोणत्या कोणत्या टेस्ट होतात याबद्दल आपण बोलत होतो, अजून कुठल्या टेस्ट आहेत?
3: आता ब्लड ग्लुकोज पोस्ट प्रँडियल म्हणजे जेवणानंतरची ग्लुकोज.
2: ओके,
3: तर त्या ह्याच्यामध्ये नॉर्मल ग्लुकोज आपल्याला 140 आत पाहिजे.
2: बर,
3: आणि जे प्री डायबिटीज असतात त्यांचे शुगर 140 ते 199.
2: ओके,
3: पण जे डायबिटीज आहे किंवा ज्यांना डायबिटीज आपण डिटेक्ट केलंय त्या लोकांची शुगर नेहमी 200 वरती असते.
2: अच्छा, ओके.
3: तर दॅट इज पोस्ट प्रँडियल ब्लड ग्लुकोज.

0: एक अजून एक टेस्ट असते, त्याला म्हणतात ग्लायकेटेड हिमोग्लोबिन किंवा HbA1c. ती ऍव्हरेज ब्लड शुगर लेवल असते, जे 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला ते एस्टिमेट देतं.
1: ओके,
0: तर ती टेस्ट मध्ये जे नॉर्मल HbA1c असायला पाहिजे ते 5.7% खालती असायला पाहिजे. आणि ज्यांना डायबिटीज किंवा प्री डायबिटिक असतात ते लोक 6.5% वरतीच, दोज आर डायबिटिक.
1: ओके,
0: आणि एक शेवटची टेस्ट आहे जी आहे ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. तर ती मेजर करते तुम्ही ग्लुकोज किती इझिली क्लिअर आउट करता तुमच्या बॉडीमधनं.
1: ओके,
0: तर हे आपण टाइप 2 आणि जेस्टेशनल डायबिटीज हे दोन्ही कंडिशन्सला कन्फर्म करण्यासाठी आपण ही टेस्ट करतो.
1: बरं,
0: तर ह्याच्यामध्ये आपण फास्टिंग सॅम्पल घेतो आणि तुम्हाला त्यावेळेला 75 ग्रॅम्स ग्लुकोज दिलं जातं.
1: बरं,
0: ते तुम्हाला प्यायचंय आणि 2 तासानंतर तुम्हाला पुन्हा एकदा सॅम्पल द्यायचंय. जर तुमचं पुन्हा 140 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला डायबिटीज नाहीये, पण जर 200 वरती जर तुमची शुगर गेली असेल तर त्यावेळेला आपण म्हणतो की तुम्हाला डायबिटीज आहे.
1: ओके, पण श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक रिझल्ट साठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मोनार हॉटेल जवळ, सातारा इथे. संपर्क 9658960960, 9658960960, 9658960960. पुन्हा भेटूयात महाजन हॉस्पिटल प्रस्तुत आधुनिक तंत्रज्ञान आणि अचूक निदान या कार्यक्रमात डॉक्टर तन्वी महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात डॉक्टर महाजन स्किन केअर. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, ओंकार आयुर्वेदचे वैद्य सत्यन गुजर सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
4: नमस्कार.
1: आतापर्यंत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात अनेक आजारांवर, त्याच्यावरच्या उपचारांवर आपल्याला मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे आणि ओंकार आयुर्वेदचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्तानं पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये सुद्धा ओंकार आयुर्वेदच्या शाखा सुरू झालेल्या आहेत. आता आपल्या भागामध्येही म्हणजेच कराड इथे ओंकार आयुर्वेदची शाखा सुरू झालेली आहे. दर महिन्याच्या 2 रविवारी ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ, बुधवारपेठ, कराड. आणि संपर्क 83909020 23, 83909020 23, 8390902023. सर, स्त्रियांमध्ये सांधेदुखी, पाठ किंवा कंबरदुखी याचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असतं, तर याची कारणं काय काय आहेत याबद्दल आज सांगा ना.
4: कसं आहे, कॉमनली आपण बघत असतो सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी हे कॉमनली होणारे आजार आहेत. आपण भरपूर त्याचे पेशंट बघत असतो, पण जेव्हा आपण कॉमनली बघतो त्यावेळेला पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ह्याचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात दिसत असतं. बऱ्याच वेळेला स्त्रियांमध्ये जे पिरियड्स येतात त्याच्यामध्ये ज्या गोष्टी फॉलो केल्या गेल्या पाहिजेत, शास्त्रानुसार जे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे, 4 दिवस शरीरातले तुमच्या नको असणारे टॉक्सिन्स बाहेर पडतात, शरीरात तुमच्या तसे बदल झालेले आहेत, त्यावेळेला तुम्हाला आरामाची आवश्यकता आहे. बऱ्याच मुली फॉलो करत नाहीत आणि त्याचा परिणाम आता PCOD सारखे आजार किती आपल्याला वाढताना दिसतात. 15 वर्षापूर्वी PCOD हे नाव पण लोकांना माहित नव्हतं. आता 100 पैकी 70 मुलींना PCOD त्रास असतो, वेट गेन झालेलं दिसतं, पिरियडशी संबंधित बरेच आजार दिसतात. त्याचं कारण पण तेच आहे. सो ह्याचा होणारा शरीरावर परिणाम, त्याचा होणारा सांध्यांवर, मणक्यांवर परिणाम हे एक दिसणारी गोष्ट. आणि दुसरं कॉमनली दिसणारं म्हणजे डिलिव्हरी नंतर ज्या गोष्टी फॉलो व्हायला पाहिजे, ज्याला आयुर्वेदाने सुतिका परिचर्या म्हणलं आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर 9 महिन्यानंतर बाळ ज्यावेळेला बाहेर येतं, गर्भाशय फक्त 10 सेंटीमीटरचं असतं, बाळ जसं वाढतं तसं तसं ते 30 सेंटीमीटर पर्यंत वाढत जातं. पण डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ बाहेर आलं की इतकं वाढलेलं गर्भाशय लगेच जागेवर येतं असं नाही, त्यामुळे स्वाभाविक जी पोकळी तयार झालेली आहे त्याच्यात वातच साठून राहतो. मग तो वात एकदा शरीरात साठून राहिला, तो ओलावा शरीरात तसाच साठून राहिला की तो ओलावा, तो वात त्या स्त्रीला आयुष्यभर त्रास देत राहतो. त्याच्यामुळे ज्यांनी डिलिव्हरी नंतर काळजी घेतलेली नाहीये, शेक शेगडी वगैरे व्यवस्थित झाले नाहीये, आहाराच्या कोणत्याही गोष्टी फॉलो केल्या गेल्या नाहीयेत, नाहीतर स्पेसिफिक आधी अशी परिस्थिती होती की डिलिव्हरीची रूम बाळंतिणीची वेगळी
1: असायची,
4: तिथे प्रकाश एकदम येणार नाही याची काळजी घेतलेली असायची, गार पाण्यात हात घालू नये, स्पेसिफिक तिचा आहार, या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या जायच्या.

0: अशा तशा गोष्टी होताना दिसत नाहीत. आणि तो वात शरीरात साठून राहिला की तो वात आणि अस्थि यांचा आश्रयाश्रय संबंध आहे. त्यामुळे वात वाढला की आधी तो तुमच्या सांध्या हाडांवर परिणाम करणार आणि स्वाभाविक तुमचे सांधे आणि मनके हाडांपासूनच तयार झालेले आहेत. आणि त्यामुळे वात वाढला की मग त्या स्त्रियांमध्ये पाठ दुखणं, कंबर दुखणं, बऱ्याच स्त्रियांमध्ये आपण बघतो की डिलिव्हरी नंतर हळूहळू वजन वाढायला सुरुवात होते. कारण जो वात शरीरात साठून राहिला तो पुफसेपणा हळूहळू वाढत गेला की ते वेट पण पुटअप व्हायला लागतं, त्यांची इम्युन सिस्टीम हळूहळू कमी व्हायला लागते, धातुबल कमी व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे उलट वेगवेगळे आजार वाढताना दिसत असतात. मग बऱ्याच वेळेला 40-45 नंतर येणाऱ्या स्त्रिया असतात, प्रचंड गुडघे दुखतात, प्रचंड पाठ कंबर दुखतंय, चार पावलं चालायला पण त्रास होतोय. मग अशा वेळेला तुम्हाला प्रसूती वात म्हणूनच ट्रीटमेंट करावी लागते. तो वाढलेला वात कसा कमी होईल त्याच्यासाठी तुम्हाला बस्ती चिकित्साच लागते. प्रसूती वात डायग्नोसिस करून त्याच्यासाठी जे औषधोपचार सांगितलेले आहेत ते तुम्ही केले तरच असे पेशंट बाहेर पडू शकतात. म्हणूनच निदानाला आयुर्वेदामध्ये खूप महत्व असतं. सो कोणत्या कारणामुळे तुम्हाला त्रास झालेला आहे ते बघणं आवश्यक असतं. त्यामुळे स्त्रियांमध्ये फक्त पाठ कंबर दुखीच असं नाही, ह्या गोष्टींमुळे, प्रसूती वातामुळे किंवा ह्या गोष्टी फॉलो न केल्यामुळे ओव्हरऑलच्या वेगवेगळ्या सिस्टीम्सवर परिणाम होतो, वेगवेगळे आजार होतात. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मूळ कारणाकडे जाणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी उपचार करणं गरजेचं असतं, तर पुढे हे आजार वाढत न जाता बरे होऊ शकतात.
1: अगदीच, नक्कीच. आयुर्वेदानुसार प्रत्येक गोष्टीवरती, प्रत्येक आजारावरती खूप सुंदर चिकित्सा आहे. अशाच चिकित्सा अजूनही जाणून घ्यायच्यात पण पुढच्या भागात. पण तोपर्यंत श्रोते हो, आता आपल्या भागामध्येही म्हणजेच कराड इथे ओंकार आयुर्वेदची शाखा सुरू झालेली आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ, बुधवार पेठ, कराड. आणि संपर्क 83-90-90-20-23, 83-90-90-20-23, 83-90-90-2023. पुन्हा भेटूयात. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्यन गुजर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम. डॉक्टर देशपांडे, आय हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: त्या दिवशी धो धो पाऊस कोसळत होता, विजा चमकत होत्या. मी ऑफिसमधून घाईघाईनी घरी निघाले होते. लाईट गेले तर लिफ्टमध्ये अडकेन या भीतीने पटकन पायऱ्या उतरतच निघाले. चार पायऱ्या उतरल्या असतील आणि इतक्यात लाईटच गेले. डोळ्यांसमोर अचानक अंधार दाटून आला. क्षणभर काहीच सुचलं नाही मला. इतक्यात एका हाताने माझा हात धरला. तो म्हणाला, काळजी करू नका मॅडम, माझ्याबरोबर चला. त्या अंधारातून अत्यंत सराईतपणे तो मला 2 मजले उतरून मेन गेटपर्यंत घेऊन गेला आणि मग माझा हात सोडला. मी त्याचे आभार मानण्यासाठी त्याचा हात त्या अंधारात परत चाचपडू लागले. इतक्यात लाईट आले आणि समोरचं दृश्य बघून मी निशब्द झाले, कारण तो स्वतःची ब्लाइंड स्टिक टेकत पुढे निघूनही गेला होता. त्या दिवशी त्याचे आभार मानायचे राहिले, पण आज मात्र ही संधी मी सोडणार नाही. कारण त्या दिवशी कळलं, अचानक डोळ्यांसमोर अंधार आला तर आपण किती हतबल होतो. कारण आपल्याकडे एक्स्ट्रा सेन्स नसतात, आपल्याकडे आपले डोळे असतात ज्यांना आपण गृहित धरतो.
6: स्वतःच्या डोळ्यांना इतकं गृहित धरू नका. काचबिंदू म्हणजे ग्लोकोमा सारख्या आजारामध्ये अचानक नजर जाऊ शकते, अंधत्व येऊ शकतं. म्हणूनच डोळ्यांची तपासणी नियमित करा. सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू. संपर्क 89-29-30-41-42. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
1: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्कार.
1: पावसाळा सुरू झाला की डोळे येणं हा जो एक संसर्गजन्य आजार आहे तो आपल्याला बघायला मिळतो. खरं तर हा संसर्गजन्य आजार आहे आणि एकदा घरात एकाला झाला की इतरांनाही होतो. पण मग याच्यासाठी जी औषधं दिली जातात ती सगळ्यांसाठी सारखीच असतात का वेगवेगळी असतात?
7: सगळ्यांचे डोळे जे येतात किंवा एका सीझन मध्ये आले ती युजली स्ट्रेन जो असतो बॅक्टेरियल किंवा व्हायरल तो युजली सेम असतो. परंतु एखाद्याची औषधं तुम्ही वापरणे हे चूक आहे, कारण की प्रत्येकाची ग्रॅव्हिटी डिसीजची वेगळी वेगळी असू शकते. त्याच्यानुसार काही वेळेस आम्ही माइल्ड औषधं देतो, थोडस मॉडरेट

0: डिग्री मध्ये कंजेक्टिव्हायटीस तर थोडेसे हायर देतो. काही लोकांना खूपच सिव्हिअर कंजेक्टिव्हायटीस येतो, खूपच सूज येते, डोळे उघडता पण येत नाहीत, लाईट कडे पण बघता येत नाही, त्यामुळे त्यांना सिव्हिअर टाईपचा कंजेक्टिव्हायटीस म्हणतो, त्यांना वेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स येतात. तर यामध्ये लक्षात ठेवा की डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन डोळे दाखवणे हाच याला एक पर्याय आहे, कारण की तुम्ही या डिसीजची सिव्हिअरिटी कॅल्क्युलेट करू शकत नाही. म्हणजे घरातल्यांना एकाला दिलेत आणि खूप सारे लोक तेच ड्रॉप्स टाकून येतात. मी तर पहिल्यांदा म्हणेल की जर तेच औषध तुम्ही टाकलं तर नक्की तुम्हाला कंजेक्टिव्हायटीस होईल. ते का? कारण की जर मी एखाद्याला प्रिस्क्राइब केलेलं तुमच्या आई किंवा वडिलांना मेडिसिन आहे आणि तुम्हाला डोळे लाल वाटले म्हणून तुम्ही जर तो ड्रॉप्स टाकला तर तो ड्रॉप्स टाकताना त्या पापण्यांना किंवा त्या डोळ्याला तो चिटकलेला असतो त्याचा नोझल आणि त्यामुळे तो डिसीज स्प्रेड होतो. की जर एखाद्याला डोळे आले ते ड्रॉप्स झाले त्याचा डोळा व्यवस्थित बरा झाला की ते पूर्णतः फेकून द्या डस्टबिन मध्ये.
1: सेम वापरू नका,
0: ते बिलकुल सेम तेच औषधं कुणीही वापरू नयेत आणि तुम्ही तो डिसीज व्यवस्थित प्रिव्हेंट करू शकता. लोकांच्या डोळ्याला हात लावू नका, टॉवेल नॅपकिन सगळे वेगळे ठेवा, तुम्हाला डोळे येणार नाहीत. तुम्ही विचार करा ना, आम्ही तर डोळे आल्यानंतर पेशंटला सगळ्यांना बघतो ना, मग आमचे तर पहिल्यांदा यायला पाहिजे. तर युजली डिसीज तसा स्प्रेड होत नसतो, कॉन्टॅक्ट शिवाय होत नाही आणि हा डिसीज थोडासा कमी होईपर्यंत त्याच्याशी थोडस व्यवस्थित राहिलात तर तुम्हाला तो डिसीज येणार नाही.
1: श्रोते हो, हे डोळे येणं हे खरं तर खूप कॉमन आहे, पण अर्थातच हे सगळं आपण प्रिव्हेंट करू शकतो ज्याप्रमाणे आपल्याला आता डॉक्टर देशपांडे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे. त्याचबरोबर डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 99 29 30 41 42, 99 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:15 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम पू ना गाडगीळ आणि सन्स.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पू ना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पू ना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
5: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
4: श्रोते हो, महिलांना आवडणाऱ्या सोन्याच्या माळांचे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकार आहेत. त्यांची नावंही खूप इंटरेस्टिंग आहेत. तर जोंधळी माळ किंवा कंठी माळ हे खास मराठी माळांचे प्रकार आहेत. त्यात मण्यांचे प्रकार कसे असतात, त्याची गुंफण कशी केली जाते, त्याचे पदर कसे असतात, या सगळ्यांची माहिती आज आपल्याला देणार आहेत पू ना गाडगीळ आणि सन्स या लोकप्रिय सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब, कार्यक्रमात तुमचं स्वागत.
6: नमस्कार. जोंधळी माळचा जो मणी असतो तो गुळगुळीत असतो आणि त्या मण्यांमध्ये म्हटलं तर साधारणपणे 24 ते 28 इंचामध्ये जर माळ बनवायची झाली तर 17-18 ग्रॅम मध्ये बनते. एक एक मण्याचा जर विचार करायचा झाला तर 125 ते 150 मणी एका माळेमध्ये बसतात. त्यालाही मी मागल्या भागात जसं सांगितलं तसं काही लोक दर महिन्याला, दर 15 दिवसाला, दर 7 दिवसाला एक एक मणी घेऊन साठवून मग त्याच्या माळा करतात. साधारणपणे आजच्या घडीला जर आपण असं धरलं 1.5 लाख रुपये किंमत आहे त्याची सोन्याची 10 ग्रॅमला, तर त्या सोन्याची किंमत 14 ते 16% मजुरी आणि 17 ग्रॅम वजनाची माळ म्हटलं तर साधारणपणे ती 3-1 लाख रुपयापर्यंत होऊ शकते. आता हे जे मणी आहेत हे तारेमध्ये गुंफलेले असतात, म्हणजे जसे आपले मंगळसूत्र गुंफताना ज्या तारा असतात त्या प्रकारचे तारा असतात. दिसायला छान दिसतं जोंधळी मण्यांमध्ये, पण मल्टीपदरचे माळा येतात. पण हे आपण सिंगल पदरच्या माळेचा विचार करतोय. मल्टीपदरची माळ असेल तर मी आधी सांगितलं असं एका बाजूच्या 3 पदरांवरती 2 पदकं, एका बाजूच्या 3 पदरांवर 1 पदक असं ते डिझाईन करून फ्युजन करून ते वापरलं जातं. तशाच प्रकारे कंठीमणी पण असतो, जे

कळीमणी ज्या साईजचा असतो त्याच आकारमानाचा साधारणपणे कंठीमणी असतो, फक्त त्याला तास असतात, षटकोनी जरा असं दिसण्याचा प्रकार असतो, म्हणजे जरा ते चमचमतं, जास्त ग्लेज येतं. आणि कंठीमणीलाही साधारणपणे जोंधळी मणी सारखेच 125 ते 150 मणी, साधारणपणे 24 ते 27-28 इंचापर्यंतची लांबी, आणि वजन म्हणाल तर ते साधारणपणे 15 ते 16 ग्रॅम वजन, मजुरी सकट 2-3 लाखाच्या ऐवजी ते कुठेतरी 2,80,000 रुपये होत असेल. तर अशा प्रकारे या दोन्ही माळाचा विचार केला तर प्रत्येक माळ, म्हणजे आपण अगदी पहिली बघितलेली मोहन माळ, त्याच्यानंतरची जोंधळी माळ,

0: जो धरला 150,000 रुपये
1: हो।
0: तो राहिला आणि जर ग्राहक आणखीन आनंदी झाले तर त्याप्रमाणे म्हणजे दर महिन्याला साधारणपणे तुम्हाला 30,000 सेव्ह केले तर 10 महिन्यानंतर मजुरीत काहीतरी वाचून तुम्हाला ही माळ मिळू शकेल।
1: खरंय सर, तुम्ही हे जे जोंधळी माळ आणि कंठी मणी माळीविषयी माहिती सांगताय तर आकारमान त्याचं लहान मोठं केलं तर त्याच्यामध्ये लाख भरलेली असते का?
0: म्हणजे मी म्हंटल असं जे साबुदाण्याची गोळी जी होमिओपॅथीची असते त्या साईजच्या मण्यांचा विचार करून आपण ते वजन वगैरे विचार केला, जर मणी मोठे बनवले ते आकाराने तर त्याचं वजन वाढणार, तेवढ्याने किमती वाढणार। लाखी मणी हा पूर्वीचा प्रकार होता, आताच्या आधुनिक काळामध्ये मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शनच्या आधुनिक प्रोसेस असल्यामुळे हॉलो मणी पण व्यवस्थित टिकणारे न चेपले जाणारे बनवण्याची एक टेक्निक निर्माण झालंय, त्यामुळे तुम्ही मोठा मणी करू शकता, वजन वाढेल। लाखी मणी केलात तर खूप वजन कमी होईल कारण त्याच्यावर तिथं तो पापुद्रा चढवलेला असतो, पण आता लाखी मणी तितकेसे पॉप्युलर नाहीत, त्यामुळे मणीचा साईज वाढवू शकता आणि त्या आकारमानानुसार त्याचं वजन वाढेल। त्यामुळे आपण जे विचार करतोय ते साबुदाण्याच्या गोळीच्या आकाराने त्याचं वजन विचार करतोय, अदरवाईज त्याचं वजन निश्चितच वाढेल।
1: बरोबर मोडक सर, जोंधळी माळ आणि कंठी मणी माळ या जनरली लग्न समारंभात घातल्या जाणाऱ्या खास दागिन्यांची माहिती आज आपण आमच्या श्रोत्यांना दिलीत। श्रोत्यांच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते। धन्यवाद।
0: धन्यवाद।
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण।
2: पूना गाडगीळ आणि सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात। आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे। यानंतर ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची।
3: गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख बाजारपेठेची। इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे
3: फ्रेंड्स, नवीन चारचाकी गाडी घेणं प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण असतो। तुम्ही देखील नवीन गाडी घेण्याचा विचार करत आहात का? बाजारात उपलब्ध असणाऱ्या असंख्य पर्यायांमुळे नेमकी कोणती गाडी आपल्या गरजांसाठी योग्य असेल याबाबत संभ्रमात आहात का? मग काळजी करू नका, आज आपण अशाच एका नव्या आणि आधुनिक चारचाकी वाहनाविषयी जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या आकर्षक डिझाईन अत्याधुनिक फीचर्सने ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलं आहे। या गाडीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपण थेट भेट देणार आहोत सातारच्या ओल्ड MIDC मधील महिंद्राचे अधिकृत डीलर जे मोटर्सला। तिथे जे मोटर्सचे जनरल मॅनेजर श्री रवींद्र धुमाळ सर यांच्याशी संवाद साधून या नव्या गाडीची वैशिष्ट्य, ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधा आणि खरेदीपूर्वी लक्षात ठेवण्यासारख्या महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात। नमस्कार सर।
5: नमस्कार
3: सर। जे मोटर्स नेहमीच ग्राहकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आणि उत्कृष्ट दर्जेच्या गाड्या उपलब्ध करून देत असत, आज आपल्या श्रोत्यांना तुम्ही कोणत्या गाडीची ओळख करून देणार आहात?
5: आजच्या एपिसोड मध्ये आपण महिंद्राच्या XUV 3XO विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आकर्षक डिझाईन, दमदार परफॉर्मन्स, आधुनिक फीचर्स आणि उत्कृष्ट सुरक्षितता याचा उत्तम मिलाफ असलेली ही गाडी आहे, त्यामुळे तिला छोटं पॅकेज मोठा धमाका असं म्हटलं तर ते अजिबात वावगं ठरणार नाही।
3: छोटं पॅकेज मोठा धमाका असं का बरं?
5: कारण आकाराने कॉम्पॅक्ट असली तरी फीचर्स, आराम आणि परफॉर्मन्स बाबतीत ही गाडी खरोखरच दमदार आहे। कोणतीही गाडी खरेदी करताना सर्वप्रथम आपण प्रवासाचा आराम आणि कुटुंबाची सोय पाहतो, त्या दृष्टीने ही गाडी खूपच खास आहे। या गाडीमध्ये लेगरूम आणि हेडरूम भरपूर असल्यामुळे पुढे आणि मागे बसणाऱ्या प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो। विशेष म्हणजे मागील सीट ही खूप प्रशस्त आणि रुंद असल्यामुळे 3 जण सहज आणि आरामात बसू शकतात, म्हणूनच आम्ही तिला एक प्रॅक्टिकल फॅमिली कार म्हणतो।
3: सर, तुम्ही या गाडीला प्रॅक्टिकल फॅमिली कार म्हणालात, नेमकं त्यामागचं कारण काय?
5: प्रॅक्टिकल फॅमिली कार म्हणजे रोजच्या वापरापासून ते लांबच्या कौटुंबिक प्रवासापर्यंत प्रत्येक गरज लक्षात घेऊन तयार केलेली गाडी। या गाडीमध्ये 364 लिटर क्षमतेचे प्रशस्त बूट स्पेस उपलब्ध आहे, त्यामुळे प्रवासासाठी लागणाऱ्या बॅगा, सामान किंवा इतर आवश्यक वस्तू सहज ठेवता येतात। याशिवाय मागील सीट 60-40 स्प्लिट प्रकारातील असल्यामुळे गरजेनुसार एक सीट दुमडून अतिरिक्त सामान ठेवण्याची सोय मिळते।
3: ग्रेट सर, या गाडीच्या फीचर बद्दल आणखीन काय सांगा?
5: गाडीच्या फीचर बद्दल सांगायचं झालं तर या गाडीत इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक सोबत ऑटो होल्ड हे

0: आधुनिक फीचर देण्यात आलं आहे. गाडीत पॅनोरामिक स्काय रूफ असल्यामुळे केबिन अधिक प्रशस्त आणि प्रीमियम वाटतं. तसेच ड्युअल झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल फीचर असल्यामुळे ड्रायव्हर आणि शेजारी बसलेल्या प्रवाशाला त्यांच्या सोयीनुसार वेगवेगळे टेम्परेचर सेट करता येतं.
1: सुपर्ब.
0: मनोरंजनासाठी हार्मन कार्डनची उत्कृष्ट 7 स्पीकर ऑडिओ सिस्टीम देण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या गाडीत ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम्स, 360 डिग्री कॅमेरा आणि सर्व व्हेरियंट मध्ये स्टँडर्ड 6 एअरबॅग्स यासारखी अत्याधुनिक फीचर्स उपलब्ध आहेत. इंजिन बद्दल सांगायचं झालं तर पेट्रोल व्हेरियंट मध्ये 230 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करणारं तर डिझेल व्हेरियंट मध्ये 300 न्यूटन मीटर टॉर्क देणारं दमदार इंजिन उपलब्ध आहे.
1: सुपर्ब. एवढे सगळे फीचर्स आहेत म्हटल्यानंतर या गाडीची किंमत नक्कीच जास्त असणार.
0: अजिबात नाही. महिंद्रा 3XO फक्त ₹7.5 लाखांपासून सुरू होते. सध्या जय मोटर्स मध्ये महिंद्रा 3XO वर ग्राहकांना 70,000 पर्यंतचे आकर्षक लाभ मिळत आहेत. याशिवाय 31 जुलैपर्यंत जो कोणी ग्राहक या गाडीची टेस्ट ड्राइव्ह घेईल त्याला ₹5,000 पर्यंतचे डिस्काउंट कुपन दिलं जाणार आहे.
1: फॅन्टॅस्टिक. सर तुमचा नंबर देता का?
0: 8484-00354.
1: 84-84-00-00-354. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्हालाही महिंद्राची 3XO कार आकर्षक ऑफर सह लाभ घेत खरेदी करायची असेल तर आजच सातारच्या ओल्ड MIDC मधील महिंद्रा गाडीच्या डीलरशिप असणाऱ्या जय मोटर्सला अवश्य भेट द्या, कारण ही ऑफर फक्त 31 जुलै पर्यंतच आहे. आणि आपण बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.
1: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी, छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
2: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
1: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
2: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
1: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900.
3: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व, 70-30-30-22-55.
4: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व.
5: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल, J1315 नवी MIDC सातारा. घरपोच सेवा 788-790-68-67.
6: बदला बदला, सवय बदला.
7: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
6: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
8: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC सहज सुलभ सोने तारण कर्ज.
9: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
8: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
9: तेव्हा करा संपर्क, व्हा निश्चिंत.
8: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
10: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
11: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
10: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
11: होऊ दे ना पूर्ण
10: आमचं.

0: बाळाचं स्वप्न
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
2: 99 अॅव्हेन्यू
3: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
2: 99 अॅव्हेन्यू विकासनगर सातारा 97-97-92-99-99.
4: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
5: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी.
4: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
5: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
4: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
5: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: 4th-7th स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
7: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
6: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक सातारा. 99 22 815 978.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: डॉक्टर रेवलेस डायबिटीज इम्पॅक्ट टेस्टिंग मधुमेही परिणामांचे स्पष्ट चित्र सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा.
2: 103.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 10:30 वाजलेत. ऐकणार आहोत लोकगीतांचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया विठ्ठल शिंदे यांच्या आवाजातील लोकगीत.

0: झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर।
1: अरे काय चाललंय, काय झटपट पटापट?
0: अगं पंचगंगा बँकेच्या झटपट गोल्ड लोन मुळ माझं मोठं काम पटापट झालं।
1: कसलं?
0: स्टार्टअप साठी अर्जंट पैसे पाहिजे होते, आपल्या पंचगंगा बँकेत गेलो, झटपट गोल्ड लोन घेतलं, पटापट पैसे खात्यात, मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात।
1: बरं झालं तू पंचगंगा बँकेत गेलास, आमच्या बाबांसारखं फसव्या आमिषाला बळी पडला असतास ना तर आतापर्यंत व्याज भरून घाईला आला असतास।
2: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना।
4: संपर्क 84 08 92 93 94। धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
3: नियम आणि अटी लागू।
5: रोज रोज हवे हवे,
6: ताजे ताजे, नवे नवे,
5: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ।
7: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
8: साताऱ्याच्या मंदार ट्रेडर्स मध्ये इंडस्ट्रियल टूल्स आणि इक्विपमेंटचा दुरुस्तोत्सव, बचतकारी दुरुस्ती भारी, 15 ते 22 जुलै, 0 लेबर चार्जेस, स्पेअर्स वर 10% सूट।
9: मंदार ट्रेडर्सचा दुरुस्तोत्सव, डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, जेके, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक किंवा बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वेल्डिंग मशीन्सची नेहमीप्रमाणे दुरुस्ती भारी, सर्वात मोठी बचत भारी।
8: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804।

0: आ गया है विकसित भारत जी राम जी, जिसमें हर ग्रामीण को मिलेगी साल में 125 दिन रोजगार की गारंटी और काम वही जो ग्राम पंचायत कहे। विकसित भारत जी राम जी, गांव बढ़ेगा तभी देश बढ़ेगा। ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: बारावी सायन्स नंतर पुढे काय? फार्मसी मध्ये फक्त 2 वर्षात बनवा भक्कम करिअर। कैलासवासी सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी सातारा, 1986 पासून गुणवत्तेचं आणि विश्वासाचं नाव। राजवाड्याजवळ अनंत इंग्लिश स्कूल शेजारी सातारा। सरकार मान्य अभ्यासक्रम, फी सवलत आणि मुलींना शैक्षणिक फी संपूर्ण माफ आणि हो नोकरीची खात्रीही आमच्याकडे। संपर्क करा 98 81 64 79 85। कैलासवासी सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी, तुमच्या यशाची पहिली पायरी।
2: घाबरू नका, आता पुढे येऊन न लाजता मूळव्याधीचे वेळेत निदान आणि उपचार करून घ्या।
3: माई पाईल्स हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मूळव्याधींवर विना चिरफाड, विना ऑपरेशन, वेदनारहित, विना रक्तस्राव आणि शास्त्रोक्त क्षारसूत्र उपचार।
2: माई पाईल्स हॉस्पिटल, पोलीस करमणूक केंद्रासमोर, राजपथ सातारा, 94 21 21 23 01, 94 21 21 23 01।
4: लोकगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। यानंतर ऐकणार आहोत कृष्णा शिंदे आणि सहकारी यांच्या आवाजातील गीत।

0: एआयच्या युगात आयटी क्षेत्रात करिअर करायचंय?
1: मग सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा घेऊन आलेत पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत BCA, BCom IT आणि MCom IT असे व्यावसायिक अभ्यासक्रम.
0: सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, समृद्ध ग्रंथालय, सुरक्षित वातावरण, कौशल्य विकासासाठी विविध शॉर्ट टर्म कोर्सेस, शिवाय 100% जॉब प्लेसमेंटची गॅरंटी.
1: प्रवेशासाठी संपर्क रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका, सातारा.
0: 98 90 54 94 64.
2: PM जय, अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: बांधकामाची माणसं, मॉडेल डेव्हलपर्स सातारा,
2: बिल्डर, डेव्हलपर अँड प्लॉटिंग,
1: 83083-11511.
2: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमो साठी संपर्क 98-222-41-255.
3: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70-30-30-22-55.
4: अहो अहो, काय हे एवढे कसले बॉक्स घेऊन आलात?
5: सांगतो अगं, जावई बापू येत आहेत, उद्या त्यांना जायचंय कॉन्फरन्सला. तिथे अनेक कंपन्यांचे CEO येणार आहेत, त्यांच्यासाठी मिठाई हवी आहे.
4: मग राजपुरोहितची काजू कतली आणायची ना. तुम्ही तिथे इतकी वर्ष काम करताय, त्यांची क्वालिटी माहिती आपल्याला. अहो, कोकणातले स्पेशल काजू आणि अस्सल चांदीचा वर्क. मला विचारायचं तरी एकदा, किती ती घाई मिठाई आणायची?
5: जरा बॉक्स बघ तरी.
4: अगं बाई,

0: राजपुरोहितचीच काजू कतली आहे हो. पॅकिंग बदललंय वाटतं. काय छान बॉक्स आहेत ना. आधी नाही का सांगायचं?
1: तू बोलू दिलंस तर ना. किती ती घाई बोलायची.
2: आनंदाचे छोटे क्षण गोड करण्यासाठी, कौटुंबिक सोहळ्यांसाठी किंवा कॉर्पोरेट गिफ्ट साठी पारंपरिक मिठाई घेऊया. राजपुरोहितची काजू कतली देऊया.
1: राजपुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे.
2: आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर,
1: पोवई नाका IDBI बँकेसमोर,
2: विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी
1: आणि कदम बाग सदर बाजार सातारा येथे.
3: PM जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: मग दिशेला कुठं?
2: श्रीमानला जाऊ.
3: आरटीओ ऑफिस समोर, सातारा. 91 58 31 11 53.
4: श्रीमान प्युअर व्हेज. पुन्हा सुरू तिथेच रुजू.

0: शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकारी यांच्या आवाजातील लोकगीत आत्ताच आपण ऐकलं.
1: श्रीमान प्युअर व्हेज पुन्हा सुरू तिथेच रुजू.
2: आरटीओ ऑफिस समोर सातारा 91 58 31 11 53.

0: नारायण विश्व, आपलं विश्व म्हणजे आपलं घर।
1: नारायण विश्व, जिथं आपलं जग वसेल।
0: नारायण विश्व, जिथे घराची ओढ लागेल।
1: नारायण विश्व, जिथं कोणी आपली वाट बघेल।
0: नारायण विश्व, रहिमतपूर रोड, कोडोली, सातारा इथे।
1: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट।
0: आमचा संपर्क 90118 90118,
1: 9011890118।
0: कंग्रायकर बिल्डर्स यांचे नारायण विश्व।
1: आपली वास्तू, हरी वास्तू,
0: पवित्रम तथास्तु।
2: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण, स्विस इम्पोर्टेड कॅटरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
3: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
2: सातारा शाखा, पोलीस हेडक्वार्टर जवळ, 94225 50 89 94,
3: वडूद शाखा, मोजणी ऑफिस समोर, 70 58 89 96 97।
2: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर।
4: कला शिक्षण इयत्ता 10वी 12वी उत्तीर्ण मुला मुलींकरता शासन मान्य डिप्लोमाना प्रवेश, फाउंडेशन, ATD, GD आर्ट, ड्रॉइंग अँड पेंटिंग, आर्ट मास्टर। संपर्क SKM इन्स्टिट्यूट ऑफ फाईन आर्ट, बरे रस्ता, सातारा। फोन 74994151793।

0: राजपुरोहित, आमच्या शाखा राजपत कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा। राजपुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा।
1: 99 Avenue
2: 1BHK 17.25 लाख, 2BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह।
1: 99 Avenue विकास नगर सातारा 97972999।

0: अंब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
1: घाबरू नका, आता पुढे येऊन न लाजता मूळव्याधीचे वेळेत निदान आणि उपचार करून घ्या।
2: माई पाईल्स हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मूळव्याधींवर विना चिरफाड, विना ऑपरेशन, वेदनारहित, विना रक्तस्राव आणि शास्त्रोक्त क्षारसूत्र उपचार।
1: माई पाईल्स हॉस्पिटल, पोलीस करमणूक केंद्रासमोर, राजपथ, सातारा। 94-21-21-23-01 94-21-21-23-01।
3: लोकगीतांच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत शाहीर विठ्ठल उमप आणि सहकारी यांच्या आवाजातील गीत।